पाटील, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, भालचंद्र जोशी, सुरेश बावकर, प्रज्ञा मानकामे, अनिल गावडे, किरण चौधरी, वर्षा भावार्थी, चंद्रशेखर मुळेकर, राजेश एरंडे, आशा सोनावणे, त्यानंतर आपल्याला सुरेश पुट्टजवार यांचा मेसेज आहे, राजाराम कोर, महेश मंडपे, गायत्री वैशंपायन, गोपाळ मेढेकर, कीर्तिकुमार वर्तक, विलास जोशी, श्रीपाद जोशी, जयश्री पोवळे, हिंदूराव शेवाळे, रवींद्र साने, महेश नामजोशी, सुधीरदत्त मुणगेकर, सुरेखा पाटील, राजेंद्र म्हात्रे, वैष्णवी खुटले, राजश्री कुलकर्णी, नीलांबरी कुलकर्णी, कांचन रानडे, राजेश शहा, प्रदीप कुमार कोटलवार, कृष्णानंद कामत, आबा पाटील, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, मीता, पूनम सोईतकर, नित्यानंद पाटील, सुप्रिया रायकर, स्वाती कुलकर्णी, प्रशांत दामरे, रवींद्र जोशी, गौतम भिंगारडे, ओमकार काटकर, अशोक जाधव, प्रवीण बहाडकर, आपल्याला मेसेज आहे जितेंद्र देशमुख. या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे. बबन ढगे, बाळासाहेब कुंभार आणि अनुज बुआ यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. एक छान गाणं ऐकूया आणि त्यानंतर निर्णय क्षमतेबद्दल अजून काय म्हटलं गेलंय त्याबद्दल बोलणार आहोत.

0: जायात
1: लगीत
0: लगीत लगीत दत्ता दर्शनला आणि जायात आणि जायात जायात
1: आम्ही येणार.
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला. अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली.
0: अरे आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापूर
1: तिकडे जाऊया आपलं.
0: अरे आनंद

वंदन या कार्यक्रमात आज निर्णय क्षमतेबद्दल बोलत असताना निर्णय क्षमतेबद्दलचा शेवटचा विचार सांगते आणि मग आत्ता कोणी कोणी सहभाग नोंदवला त्याबद्दल, कारण गाण्यानंतर मग आपण किल्ल्यावरचा तलाव किंवा बांधकाम केलेला नैसर्गिक तलाव ह्याबद्दल आणि त्यावर असलेलं एखादं काठाजवळ असलेलं मंदिर याबद्दल बोलणार आहोत. निर्णय क्षमतेबद्दल असंही म्हटलं गेलंय की ज्या क्षणाला आपण आयुष्यामध्ये कुठलाही नवा निर्णय घेतो आणि त्याबद्दल आपण निष्ठेने त्याच्याबद्दल काहीतरी काम करतो, त्या क्षणापासून आयुष्य बदलायला सुरुवात होते आणि तो बदल अर्थात चांगल्यासाठीच असतो आपल्या. त्यामुळे निर्णय क्षमता असणं, मी म्हटलं तसं की त्याचं प्रमाण प्रत्येकाचं वेगळं आहे, किती पटकन घेतो किती वेळ लागतो हेही प्रत्येकामध्ये बदलत जातं. पण कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये अशी वेळ येतेच की जेव्हा आपल्याला कुठला ना कुठला तरी निर्णय हा घ्यावाच लागतो. दिलीप देवांश पल्लवी शिवरेकर, प्रिया फाटक, त्यानंतर आपल्याला प्रदीप कुमार कोटलवार यांचा मेसेज आहे, प्रशांत मराठे, अशोक शिंत्रे, विलास बुरुंगले, खनिका भगत, प्रताप जाधव, संपदा भाटवडेकर, हेमंत लेले, अंजली आणि अविनाश तारे, श्रीकांत फणसळकर, सी आर स्वामी, बाळशीराम आणि योगिता जाधव, उदय मिस्त्री, तिलोत्तमा वेरळकर, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रशांत सावंत यांचा, स्मिता आणि विवेक नेवाळकर, योगेश महाजन आणि सुचिता महाजन, डॉक्टर संजय सिंग राजपूत, फिरोज सिगनपोरिया, मुरलीधर रौंदळ, सुहास सरवटे, मंगेश घरत, त्यानंतर वासुदेव राव, आत्माराम खराडे, भूषण सप्तर्षी, सुनीता उत्तुरकर, श्रीनिवास हिंगणे, के राघव कुमार, नम्रता सावंत, त्यानंतर कल्पना शिरीष हमरापूरकर यांचा मेसेज आहे, सुवर्णा चौगले, चंदा सानप, संजय यांचाही मेसेज आहे आपल्याला, विवेक लोंढे, ऋषिकेश दांडेकर यांचा मेसेज आहे, माधव वाघ, श्रुती भावे, राहुल हंबीर या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात मेसेज केलाय आत्तापर्यंत. एक गाणं ऐकूया, छानशी रचना आहे ही, आणि त्यानंतर किल्ल्याबद्दल, एका किल्ल्यावरचा तलाव रादर आणि त्याजवळ असलेलं एखादं देऊळ याबद्दल आपण बोलणार आहोत.

आणि आता वंदन मध्ये अगदी शेवटचा आपला सेगमेंट जिथे मध्ये महाराष्ट्रातल्या एखाद्या किल्ल्यावर असलेला तलाव आणि त्या तलावाजवळ असलेलं मंदिर ह्याबद्दल आपण जाणून घेतो. आज आपण बोलणार आहोत नाशिक जिल्ह्यात मनमाड जवळ असलेले सातमाळा पर्वतरांगेतला अंकाई किल्ला. त्याचा जोड किल्ला सुद्धा जवळच आहे, टंकाई त्याचं नाव. पण अंकाईबद्दल बोलत असताना अत्यंत बळकट असा हा किल्ला आहे, खूप सुंदर बांधणी आहे, अगदी पूर्वीपासूनची त्याची ही बांधणी. आणि तिथपासून

किल्ल्यावर बऱ्याच राजवटी झाल्या, ह्या सगळा इतिहास तर त्याचा आहेच. पण किल्ल्यावरचा तलाव किंवा त्याबद्दल जर बोलायचं असेल तर किल्ल्यावरचा तलाव हा मानवनिर्मित आहे. बराच राबता किल्ल्यावर असल्यामुळे तिथे पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी मोठा तलाव तिथे बांधण्यात आला. दगडी आहे अर्थातच हा तलाव. आणि त्याबरोबरीने इतर पाण्याच्या टाक्या वाटेवर ज्या असतात, टाकी वेगवेगळी, तर ती टाकी सुद्धा किल्ल्यावर आहेत, जेणेकरून मुबलक साठा पाण्याचा असेल. कारण पाणी हा अत्यंत महत्वाचा भाग कुठेही वास्तव्य करायचं असेल तर असतोच. काशी तलाव ज्याचं नाव आहे, वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, छान तुळशी वृंदावन सुद्धा तिथे जवळ दिसतं त्या तलावाजवळ. आणि त्या तलावाजवळ असलेली मंदिरं म्हणजे अंकाई किल्ल्यावरची जी मंदिरं आहेत, तर तिथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे, शिवमंदिर आहे खूप प्राचीन, हे आहे टंकाई किल्ल्याच्या पठारावर. अंकाई टंकाई जोड किल्ले, म्हणजे एकदा अंकाईवर गेल्यानंतर टंकाईवर आपण जातोच, त्यामुळे तिथे अंकाई किल्ल्यावरती अगस्ती ऋषींचा आश्रम आहे, टंकाईवर शिवमंदिर आहे, त्यानंतर ह्या परिसरामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. आपल्याला किल्ल्याच्या जवळ जात असताना काही लेणी लागतात, अशी बरंच बघण्यासारखं आहे. आणि मी म्हटलं तसं की खूप मोठा इतिहास आहे या दोन किल्ल्यांना, त्यामुळे इथे गेल्यानंतर एक परिपूर्ण अनुभव आपल्याला येतो. म्हणजे किल्ला बघताना कुठल्या कुठल्या काळातला इतिहास आहे ते आपल्याला समजतं, किती भक्कम तो बांधला गेलाय, नाशिक जिल्ह्यात असल्यामुळे, व्यापाराच्या मार्गावर असल्यामुळे त्याचं महत्व किती आहे. आणि मग किल्ला बांधणीसाठी तलावांचं महत्व, पाण्याचा मुबलक साठा असला पाहिजे, आणि मग वेगवेगळी मंदिरं, या सगळ्या गोष्टीने अंकाई टंकाई हे किल्ले खूप महत्वाचे ठरतात. किल्ल्यांवरचे तलाव आणि मंदिरं ही सिरीज आपण का घेतोय, तर आता पावसाळा सुरू आहे आणि बरीच मंडळी ट्रेकिंगसाठी जातात, तर त्यांच्यासाठी एक खूप छान पर्याय असावा, बघण्यात यावं, यासाठी हे सगळं सांगतीये मी. जाता जाता संजय माइंडकर, श्रीकांत गोखले, चंद्रकांत रोडे, सुधाकर कलगुटकर, प्रमोद शेंडे, एन एम पाटील, त्यानंतर सुमेधा परांजपे, आपल्याला मेसेज आहे अपर्णा पटवर्धन यांचा, आनंद परब, उमा साटम, मंगेश घरत, अनिल आगाशे, चैतन्य अत्रे, देवराम म्हात्रे, प्रमोद राऊत, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे रवींद्र गोसावी ह्यांचा, सुभाष चव्हाण, कल्पा माइंडकर, राजेश दुतोंडे यांचाही मेसेज आहे, आशिष, अजित, मालिनी ह्यांचाही सहभाग आहे, अंजली पाटील, हरिश्चंद्र परमाळे आणि सुरेश बावकर या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आणि आता मात्र वंदन या कार्यक्रमात मी इथेच थांबते. हे गाणं आणि हे गाणं संपता संपता हिंदीतल्या बातम्या असतील. आपण भेटूया 6:05. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR. कार्यक्रम सुरू होता वंदन, आणि आता छानसं गाणं.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक इन स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, वन मोर काम, इथनो आराम, सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे, रेनबो फन डे।
3: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलो आहोत। सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी रश्मी आंबेडकर आणि सुप्रभात, ज्यांनी आत्ताच रेडिओ लावला असेल तर। खूप सुंदर वातावरण आहे, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच छान कधी कधी ऊन सुद्धा येत आहे, पण काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी, हेही तितकंच खरं। आणि ऋतू हळूहळू बदलतोय किंवा ऋतूमध्ये काही तरी बदल होत आहेत हे सुद्धा आपल्याला आता जाणवत असेल। श्रावणाची चाहूल एव्हाना लागली आहे। म्हणजे काय झालंय माहिती का हल्ली, की एखादी गोष्ट यायला अजून वेळ असतो, पण त्याच्या पोस्ट म्हणा किंवा आपल्या सोशल मीडियावर त्याबद्दलची माहिती किंवा ते आता येणार आहे लवकर येणार आहे याबद्दलची माहिती आधीपासूनच यायला इतकी सुरुवात होते। अजून आठवडा आहे तरी सुद्धा श्रावणाचे पोस्ट यायला सुरुवात झाल्या असतील, आषाढ अजून संपायचा आहे, त्यामुळे मी अजून आषाढाची गाणी मध्येच एखादा ऐकवणार आहे ह्यानंतर संपूर्ण पूर्वार्धात उत्तरार्धात कधीतरी। पण आज पूर्वार्धामध्ये आपण आत्ता भेटलोय फंडेच्या, त्यामुळे मजेशीर छान छान गोष्टी सांगणार आहे। स्वागत सिरीज आहे, एका दिनविशेषाबद्दल सुद्धा आपण बोलूया, त्यांचीच गाणी आत्ता ऐकणार आहोत आपण, सुरुवातीपासून त्यांच्याबद्दल बोलणार आहोतच, असं बरंच काही असणार आहे। ऐकत राहा 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी। आणि ह्या गाण्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज।

आणि कार्यक्रमात पुढे जाण्या अगोदर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकणार आहोत. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथली 82% आणि पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे मिलीमीटरमध्ये 8.9. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज मुंबई शहर आणि उपनगरासाठी. आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहील, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली. या दरम्यान कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत कोणतीही सूचना अगर इशारा नाही. त्यापुढे वाऱ्याचा वेग साधारणतः 45 ते 55 किलोमीटर ताशी असेल, काही वेळेला तो 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज. मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्यांमध्ये दिला गेला आहे काही ठिकाणी, आणि बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. आत्ताच आपण ऐकलत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये.

आपलं भावविश्व खूप समृद्ध ही गाणी करतात. किती वेगवेगळ्या विषयांवर, किती वेगवेगळ्या आशयाची, किती वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी अशी गीतं आपण रोज ऐकत असतो. मग ही गाणी आपल्याला भावतात, ती गायलेत कोणी त्याच्यामुळे, त्याचं काव्य कोणाचं आहे त्याच्यामुळे, आणि त्याचं संगीत कोणी दिलंय त्याच्यामुळे. मराठी संगीत विश्वाचा जर विचार केला, किंवा काही प्रमाणात मराठी संगीतकारांनी हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा काम केलं, आणि त्यातलंच एक नाव म्हणजे वसंत पवार. आज स्मृतिदिन आहे त्यांचा, आणि त्यासाठी आपण त्यांची गीतं आणि त्यांच्याबद्दल थोडं आत्ता बोलणार आहोत. मी जास्तीत जास्त गाणी ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांची, कारण त्यांची गीतं इतकी सुमधूर आणि अशा छान आठवणी आपल्या त्या गीतांबरोबर सगळ्या जोडलेल्या आहेत, अशी गाणी त्यांची आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे वसंत पवार म्हटल्यानंतर बऱ्याचदा आपल्या डोळ्यासमोर लावण्या येतात खूप छान छान, पण आत्ता मी जी गीतं ऐकवते आपल्याला त्यातून आपल्या लक्षात येईल की सगळ्या प्रकारची गाणी वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेली आहेत. सतारीवर त्यांचं प्रभुत्व होतं, खूप उत्तम सतार वाजवायचे ते, आणि त्याच्यामुळे एखादं गाणं बनत असताना त्याचं मधलं म्युझिक किती महत्त्वाचं असतं आणि त्यातून भावना कशा छान पद्धतीने व्यक्त होऊ शकतात हे भरून काढणं जे आहे संगीतामधलं, तेसुद्धा खूप सुंदर पद्धतीने त्यांच्या गीतांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. लावणी असू देत, भक्तिरचना असू देत, बहिणाबाईंची गाणी असू देत, त्यानंतर भावगीतं असू देत, चित्रपटांमधली गाणी असू देत, सगळ्या प्रकारची गीतं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेत. अजून दोन गाणी मी ऐकवते आणि त्यांच्याबद्दल अजून थोडं बोलूया. जास्तीत जास्त गीतं मी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी स्वरबद्ध केलेली आजच्या कार्यक्रमात ऐकवणार आहे.

सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुझा वाचून मला कटवेना सतयुग परदेश सप्रेम नमस्कार विनंती विशेष।

वसंत पवारांबद्दल आपण बोलतोय, खरं तर फारच कमी त्यांची कारकीर्द, आयुष्यच मुळात कमी, त्यामुळे फारच कमी गीतं त्यांची आपल्यापर्यंत पोहोचली. पण जी पोहोचली किंवा जे मोठं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलं ते आपल्याबरोबर कायम असणारी जेव्हा आपण ही गीतं ऐकतो तेव्हा संस्कार त्यांच्यावर गाण्याचे म्हणा किंवा संगीताचे म्हणा हे घरातूनच झाले. वडिलांचा खूप छान पाठिंबा होता. वडिलांनाच असं वाटायचं की त्यांनी सतार शिकायला हवी, त्यासाठी त्यांचं प्रशिक्षणसुद्धा वडिलांनीच सुरू करून दिलं होतं. वसंतराव पवारांचे वडील स्वतः अरेंजर होते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा संगीताचं काम असायचं तेव्हा ते वसंतराव पवारांना बरोबर घेऊन जायचे. त्यामुळे लहान वयापासूनच फक्त ऐकण्याचेच नव्हे तर निरीक्षणाचे संस्कारसुद्धा त्यांच्यावर झाले की एखादं गाणं बनतं

तेव्हा कशा पद्धतीने ते बनतं, काय त्याची प्रक्रिया असते गाणं तयार होण्याची, वेगवेगळ्या प्रकारचं काव्य त्यांच्या कानावर पडत गेलं आणि संगीतकार वेगळे भेटत गेले, त्यानंतर कविता कशा पद्धतीने गीताच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाते हे कळत नकळत त्यांच्यावर संस्कार होत गेले. आणि मग ते जसजसे मोठे झाले फार पटकन ते सतार शिकायला लागले, त्यानंतर त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी होती असाही काही ठिकाणी उल्लेख आहे. आणि हळूहळू त्यांना मग त्यांच्या ह्या गुणांवर कामंसुद्धा मिळायला सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये, हिंदी चित्रपटांमध्ये सतार वाजवले आहे. त्यानंतर नंतरच्या काळात मग हळूहळू त्यांचा एकंदरीत, त्यांचे वडील त्यांना तमाशा बघायला घेऊन जायचे. आपण हा किती जुना काळ म्हणतोय, वसंतराव पवारांचे वडील ते लहान असताना त्यांना तमाशा बघायला घेऊन जायचे की ही कला काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे त्यांना समजलं पाहिजे. आणि मग त्यातून त्यांचा हळूहळू संगीताबद्दलचं ज्ञान जे आहे ते वाढत गेलं. मग हळूहळू काम मिळत गेलं, मैत्री छान झाली, छान कवींबरोबर, गीतकारांबरोबर ती शेवटपर्यंत तशीच राहिली. आणि मग चालींमधलं वैविध्य, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट, मराठी, हिंदी आणि सगळ्या प्रकारची गीतं वसंत पवार यांच्या संगीताच्या जादूने आपण अनुभवलेली आहेत. आत्ताच बघा, मी एक 5 गाणी आपल्याला ऐकवली, 5-6, त्याच्यामध्ये सुद्धा केवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आणि किती वेगवेगळ्या प्रकारचं काव्य आपल्याला ह्या गाण्यांमध्ये सुद्धा दिसतं, कळतं, जाणवतं मनातून. तर असे वसंत पवार, आज स्मृतिदिन आहे त्यांचा आणि म्हणून आपण त्यांची छान छान गीतं ऐकतो आहोत. यानंतर सुद्धा मी 2-3 गाणी त्यांची ऐकवीन, पण विषय हळूहळू आपण वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत.

पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा तुरे वस्तू म्हणजे आवाज न जगा याला कुंपण घा।

पदर सांगत नाही काल ऐकू आले कोणी कोई ओझ करण्याविना काही घेकर येत नाही।

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप

0: रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत प्रांजल गुर्जर, समिधा तांबे, संदेश मेळेकर, सरोज कुरडुगर, दिनेश नाईक, दिलीप वाणी, चंद्रकांत ठाकूर, जयेंद्र शहा, अरुण गावकर, चंद्रशेखर भाटवडेकर, प्रकाश कुलकर्णी, मंगेश घरत, प्रदीप अनंत कृष्णन, प्रणीत यांचाही आपल्याला मेसेज आहे. त्यांनी यांचं नाव नाही सांगितलेलं, प्लीज तुमचं नाव सुद्धा सांगा. वासुदेव मराठे मला वाटतं, येस. त्यानंतर जयंत यांचा मेसेज आहे आपल्याला. कृष्णानंद कामत, विजय जोशी, नीलांबरी कुलकर्णी, वैष्णवी खुटले, मोहन दळवी, चंद्रशेखर मुळेकर, मंजुषा ओक आपल्याला मेसेज आहे नव्याने केलाय. मिलेश, श्रेय, आर्य, राऊत ह्या सगळ्यांनी आणि आधीचे श्रोते आपल्याशी जोडले गेलेच आहेत, त्यांचेही आभार. ते जोडलेले आहेत अजूनही, मध्ये मध्ये मेसेजेस करतायत. आणि असेही श्रोते जे ऐकत असतात कार्यक्रम पण ते मेसेज करायला त्यांना वेळ नसतो म्हणा किंवा गडबड असते, पण तरीसुद्धा ते कार्यक्रमामध्ये हजर असतात कायमस्वरूपी. तर त्या श्रोत्यांचेही मनापासून त्यांना आभार मानते त्यांचे. मिलिंद राणे यांचा मेसेज आहे आपल्याला. त्यानंतर प्रमोद राऊत यांचा मेसेज आहे. कल्पना यांनी मेसेज केला आहे, कल्पना राजू यांनी. सुरेश आरेकर, अनिल बनसोड. मी म्हटलं तसं की जे सातत्याने आधीपासून सहभागी आहेत त्यांचा उल्लेख ऑलरेडी करून झालेला आहे. राजेंद्र म्हात्रे, मधुलता आणि सोनाली चेउलकर, चित्रा कर्वे यांनी सुद्धा मेसेज केलाय. सुंदरसं गाणं आणि त्यानंतर आता मात्र गाण्यांमध्ये वैविध्य असेल. वसंत पवार यांची गाणी मध्ये मध्ये एखाद दुसरं यानंतर ऐकवीन, पण आता गाणी बदलतील, वेगवेगळी गाणी येतील. आणि स्वागत सिरीजमध्ये आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत, कोणाचं स्वागत करणार आहोत आज, ते या गाण्यानंतर कळेल का की वेगळं लावू काय करू कळत नाहीये. ओके, या गाण्यानंतर कळेल की आज आपण स्वागत सिरीजमध्ये कोणाबद्दल बोलणार आहोत.
1: शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती.

घोडा मनाला धन धरीन धन धरीन मीही माझ्या शक्तीने असे करीन असे करीन. कुत्रा म्हणाला

0: होईल. दोन पायाच्या माणसागत आपले शेपू पळून जाईल.
1: तर आजच्या स्वागत सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर म्हणतोय की स्वागत कसं केलं जातं. अगदी नवीन जर कुठे नोकरीला कोणी जात असेल तर तिथपासून ते अगदी आपण नवीन वस्तू जेव्हा घरात आणतो त्याचंही स्वागत कसं केलं जातं ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतो आहोत. आज ह्या शेपटीवाल्या प्राण्यांची वरून कदाचित आपल्या लक्षात आलं असेल की आपले शेपूटवाले दोस्त जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांचं स्वागत कसं केलं जातं. पेट पेरेंट्स असं म्हटलं जातं त्यांना, तर खरं तर त्यांची मुलंच असतात असं हल्ली म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. त्यामुळे शेपूटवाला दोस्त घरी येणार म्हटल्यानंतर प्रचंड उत्साह आणि आनंद ज्यांच्या घरी तो येणार आहे त्यांच्या मनात असतो. काही काही व्हिडिओज किंवा काही काही सोशल मीडियावर आपल्याला जे फॉरवर्ड होतं त्याच्यामध्ये आपल्याला असेही व्हिडिओज आले असतील की घरातल्या कोणा लहान मुलाची असेल किंवा तरुणाची किंवा अगदी आई वडिलांपैकी कोणाची तरी अशी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा असते की मला माझा शेपूटवाला दोस्त घरी यावा असं वाटतंय. आणि मग एखाद्या वाढदिवशी एखाद्या बॉक्समधून त्यांच्यासाठी ते गिफ्ट दिलं जातं आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. म्हणजे डोळ्यातून पाणी येतं, रडू लागतात आणि असं एक म्हणतो ना आपण की भावनिक बांध फुटल्यासारखं होतं की माझी इतक्या वर्षांपासूनची किंवा इतक्या महिन्यांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली आहे. आणि तसं बघायला गेलं तर मला आयुष्यभराचा एक छान मित्र मिळाला आहे किंवा पेरेंट असेल तर अजून वेगळी भावना असू शकते. पण अशा पद्धतीने एक भावना व्यक्त होण्यासाठी हे शेपूटवाले मित्र फार महत्त्वाची साथ आपल्याला देत आहेत. आणि आता हे हळूहळू सिद्धही होत आहे की त्यांची जर साथ असेल तर आपल्या भावना चांगल्या प्रकारे आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, व्यक्त करू शकतो. एकटेपणा जो काही जणांचा आहे तो दूर होण्यासाठी मदत होते. तणावमुक्तीसाठी काही वेळेला हे शेपूटवाले मित्र फार उपयोगी ठरतात. त्यानंतर साथ म्हणून सोबत संगत कुठे जायचं असेल तर त्याच्यासाठी ते फार छान आपली मदत करतात किंवा आपल्याला कंपनी देतात. म्हणजे घराचं संरक्षण इथपर्यंत मर्यादित आता न राहता शेपूटवाल्या आपल्या दोस्तांचं स्वागत याचा आवाका खूप मोठा झाला आहे. आणि मग हे स्वागत करत असताना जसे आपण लहान मूल घरात आल्यानंतर सगळे भेटायला येतात ना तसं मात्र या शेपूटवाल्यांच्या बाबतीत करता येत नाही. कारण त्यांच्यासाठी वातावरण नवीन असतं, त्यांना काही गोष्टींची सवय होणं गरजेचं असतं. त्यामुळे पटकन असे सगळेजण भेटायला येत नाहीत. किंबहुना जे घरचे असतात ते सांगतात की जरा थोडे दिवसांनी या, थोडं त्याला ह्या घरात रुळू दे आधी आणि मग मी तुमची भेट घालून देईन. तर अशा पद्धतीने सुद्धा स्वागत होतं. काही घरांमध्ये त्यांच्यासाठी वेगळी खोली असते, तिथे त्यांची सगळी खेळणी वगैरे ठेवलेली असतात आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे या शेपूटवाल्या दोस्तांचं स्वागत जगभरात केलं जातं. म्हणजे जगभरात तर असं आहे की काही काही देश असे आहेत की तिथे माणसांची संख्या फारच कमी आहे, त्यामुळे एकटेपणा दूर करणं ही सगळ्यात मुख्य गोष्ट असते ह्या शेपूटवाल्या प्राण्यांसाठी. आणि मग काही घरांमध्ये प्रेम असतं, प्राण्यांवर असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल असलेली करुणा, ह्यातून हे सगळे शेपूटवाले प्राणी घरी येतात. तर हे दोस्त आहेत आणि ते कायम आपल्या बरोबर असणार आहेत. मी फक्त एखाद दुसऱ्या शेपूटवाल्याबद्दल बोलत नाही आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग अगदी मासेसुद्धा त्याच्यामध्ये आहे. फिश टँक बऱ्याच जणांच्या घरात असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ते त्याची काळजी घेतात. तर प्रेम आहे, आदर त्यांच्याबद्दल असतो, त्यानंतर त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. या सगळ्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओज किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना अनुभवलेलं आहे. आणि काही घरांमध्ये असेल सुद्धा त्यांचा शेपूटवाला दोस्त तर ते अनुभव सुद्धा छान असतील. नवीन नवीन ते जेव्हा घरात आलं असेल तेव्हा किती प्रेमाने त्याचं सगळं केलं असेल हे सुद्धा आठवलं असेल.

रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत संतोष पाटील, किरण, नीलम खोत, विठ्ठल कुलकर्णी, अपूर्वा श्रोत्री, त्यानंतर हेमंत मुळे, अंधेरीहून सुनील बर्वे, सिंगापूरहून अभय, गुलाब गायकवाड, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे ज्योती चौधरी ह्यांचा, वासुदेव भिडे, वीणा नाडकर्णी, आपल्याला मेसेज आहे माधव मराठे ह्यांचा, पांडुरंग जाधव, विश्रांती जाधव, विवेक जाधव यांनी सुद्धा आपल्याला मेसेज केला आहे, सुरेखा जोशी, कमलाकांत जाधव, श्रीपाद जोशी, रवींद्र गोसावी, त्यानंतर चित्रा मांडके, सुभाष चव्हाण, विश्वास चांदोरकर, रवींद्र कुडाळकर, शिवाजी दळवी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे श्रावणी आणि मंगेश भगत, सूर्यकांत कुंभार सवादे, या सगळ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. नरेंद्र जाधव यांचा सुद्धा आपल्याला मेसेज आहे. स्वागत सिरीज मध्ये शेपूटवाल्या दोस्तांबद्दल अजून थोडंसं काहीतरी सांग रश्मी, असं आपल्याला आपल्या काही श्रोत्यांनी सांगितलं, कारण त्यांच्या घरी हे शेपूटवाले दोस्त आहेत. तर एक निरीक्षण असं सांगतं की शेपूटवाले मित्र किंवा मैत्रिणी ज्यांच्या घरी असतात त्यांच्या घरातलं वातावरण खूपच खेळीमेळीचं, खूपच आनंदाचं, आणि तिथे हास्य खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांबरोबर शेअर केलं जातं. आपण ज्या भावना काही वेळेला आपण माणसं माणसं जेव्हा राहत असतो तेव्हा काही भावना

0: आपण आपल्या मनातच ठेवतो, दडवून ठेवतो, त्या इतरांना कळू देत नाही. तसं शेपूटवाले दोस्त जेव्हा घरी असतात त्यावेळेला उलट होतं. भावना खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतात, त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही, पारदर्शकता असते, लपवून ठेवण्यासारखं काही नसतं. काही काही निरीक्षणं अशीही सांगतात की या शेपूटवाल्या दोस्तांना आपल्या मनात काय चाललंय हे आधीच कळतं आणि ते तशा पद्धतीने प्रतिसादसुद्धा देतात आणि म्हणून कदाचित आपण आपल्या भावना लपवूच शकत नाहीत. त्या जेव्हा येतात, ज्या प्रकारे येतात, त्या प्रकारे आपण व्यक्त व्हायला लागतो, आपली शब्दसंपदा वाढायला लागते, आपण चांगल्या प्रकारे संवाद साधायला लागतो, सहानुभूती आपल्यामधली वाढते, इन्क्लुझिव्ह होतो आपण. अशा अनेक गोष्टी जेव्हा शेपूटवाले दोस्त कुठलेही असोत आपल्या घरी येतात, त्यामुळे घरातलं वातावरण असं होऊ शकतं. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये खूप सुंदर पद्धतीने या शेपूटवाल्या दोस्तांचं स्वागत केलं जातं. आता इतकं मी काय काय सांगितलं, ह्यापैकी किती गोष्टी तुमच्या घरात खरंच घडतात तेही मला जाणून घ्यायला आवडेल. बाळ वांगणकर, वीणा नाडकर्णी, त्याच्यानंतर श्रीकांत पाटणकर, प्रमोद कारखानीस, प्रशांत नाईक, विजयंत चितळे, आपल्याला मेसेज आहे निलेश काठे यांचा, मेघना आगाशे, कल्पा माइनकर यांनी मेसेज केला आहे, भरत सुखदरे ह्यांचासुद्धा मेसेज आला आहे, आणि काही काही श्रोते आधीपासून जे जोडलेले आहेत ते आता सांगतायत की आमच्याकडे असा शेपूटवाला दोस्त होता, असा आहे. तर बघूया त्यांचेही काय काय अनुभव आहेत. पण एका छानशा कार्यक्रमाची आठवण करून देते, त्यानंतर गाणं ऐकणार आहोत.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. आणि आता 7 वाजल्यापासून एक छानसा कार्यक्रम आपण सुरू केला आहे नव्याने, जो सुभाषितांचा आहे. एक सुभाषित आपण नेहमी ऐकतो, त्याचा अर्थ वगैरे हे सगळं विस्ताराने आपण त्याची माहिती घेतो, तर तोच कार्यक्रम सुभाषित गुंजनम आता आपण ऐकणार आहोत. लेखन निवेदन स्वाती बापट यांचं सुभाषित गुंजनम.

कर्माचा सिद्धांत सांगण्यासाठी मराठीमध्ये आपल्याकडे दोन म्हणी प्रसिद्ध आहेत, करावे तसे भरावे आणि पेरावे तसे उगवते. हा कर्मसिद्धांत मांडताना एक सुभाषितकार म्हणतो,

कर्षक म्हणजे शेतकरी, कर्ष म्हणजे ओढणे. शेतकऱ्याचं मुख्य काम शेती करणं. त्याकरता तो दररोज सकाळी उठून शेतात जातो, नांगर ओढतो, खूप राबतो. मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचं पीक मिळावं याकरता माती, पाणी आणि उत्तम बियाणं याची गरज असते. शेतकरी शेतात जाऊन उत्तम बियाणांची लागवड करतो आणि कष्ट घेतो तेव्हाच त्याला त्याच्या कष्टाचं योग्य फळ मिळतं. सुभाषितकार म्हणतो, शेतकरी ज्या प्रतीचं बियाणं वापरतो त्याच प्रतीचं त्याला पीक मिळतं. माणसाच्या कर्माचा सुद्धा हाच सिद्धांत आहे. रोजच्या जीवनातली साधी साधी कामं करताना, रोजचा जीवनगाडा हाकताना आपण अतिशय सजग असलं पाहिजे. कळत नकळत आपल्या हातून काही वाईट काम तर घडत नाही ना, याबद्दल जागरूक असलं पाहिजे. आपण चांगलं काम केलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला नंतरच्या आयुष्यात उपभोगायला मिळतात, तर याउलट हातून वाईट काम घडलं तर त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. सत्कृत्य आणि दुष्कृत्य हे केवळ हातांनीच घडतं असं नाही बरं का, तर विचारांनी आणि वाणीनं सुद्धा सत्कार्य करावं. अहंकार, द्वेष, लोभ, मोह, मत्सर या मानसिक विकृती आहेत. तर अपमानास्पद बोलणं, एखाद्याला त्याच्या व्यंगावरून चिडवणं, अपशब्दांचा वापर करणं या वाणीच्या विकृती आहेत. मनाच्या, वाणीच्या आणि कृतीच्या कोणत्याही प्रकारे केलेल्या वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं. तर याउलट या तीनही शक्तींचा वापर सत्कार्यासाठी केला तर त्याची चांगली फळं चाखायला मिळतात. मान दिला तरच आपल्यालाही मान मिळतो. आपण इतरांना मदत केली तरच आपल्या अडचणीच्या काळी कोणीतरी देवदूत बनून आपल्याला मदत करतो. आपल्या संस्कृतीत पुनर्जन्माला सुद्धा मोठं महत्व आहे. त्यामुळे हा कर्मसिद्धांत केवळ मनुष्य जन्मापुरता किंवा एकाच जन्मापुरता मर्यादित नाहीये. तो सिद्धांत जन्मजन्मांतरीसाठी लागू आहे. हे सांगण्यासाठी आणखी कोणीतरी एक सुभाषितकार म्हणतो, यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम तथा यच्च कृतं कर्म कर्तारमनुगच्छति. ज्याप्रमाणे सगळ्या गायी सारख्या दिसत असल्या तरीही त्या हजारो गायींमधून वासरू नेमकं आपल्या आईला हुडकून तिच्यापर्यंत पोचतं, त्याप्रमाणे कर्म माणसाला शोधत शोधत बरोबर त्याच्या मागे येतं. माणसाने केलेली कर्म कधीही त्याची पाठ सोडत नाहीत.

आत्ताच आपण ऐकलं सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन स्वाती बापट यांचं, आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर. आजच्या सुभाषितामध्ये असंच काहीसं सांगितलंय.

नेमकं हेच त्या सुभाषितामध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि आता प्रादेशिक बातमीपत्रापूर्वी कोणी कोणी सहभाग नोंदवला आजच्या कार्यक्रमात आत्तापर्यंत नव्याने, ते सांगणार आहे नरेंद्र साळगावकर. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे विनायक सानप यांचा, मंजिरी पाटील, त्यानंतर श्रीराम साने, महादेव म्हात्रे, आपल्याला मेसेज आहे अरुण घोगळे यांचा, मंगेश घरत, सुधाकर कलगुटकर, श्रीकृष्ण भोगले, मधुसूदन जोशी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अशोक आणि वर्षा दास यांचा, संध्या गावकर, कमलाकर शेळके, शिल्पा तोडणकर, त्याच्यानंतर राजकुमार कुंभार यांचा मेसेज आहे, इराणी अश्विनी भगत, स्मिता आणि विवेक नेवाळकर. संस्कृत सुभाषितांचा हा कार्यक्रम खूप आवडतोय असं काही श्रोते सांगतायत. सरला शिंपी, किरण शिंपी यांचा मेसेज आहे, आनंद मुकाशी, प्रज्ञा वनारसे. त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे अखिलेश कारेकर यांचा, विशाल लिंगायत, जयंत जोशी, अस्मिता, आदित्य, शीतल, गणेश भुजबळ ह्या सगळ्यांनी, मंगला पै, रेवती, रवींद्र सरनाईक यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे. आणि एका कार्यक्रमाची आठवण करून देते पुन्हा एकदा नव्याने, आणि मग प्रादेशिक बातमीपत्रासाठी आपण थांबणार आहोत. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी

0: शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: आणि आता काही क्षणात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावर.
3: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. GDP विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना संमिश्र यश. आता सविस्तर बातम्या. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं असून भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला GDP विकास दरात सुधारणा करावी लागली असं त्यांनी स्पष्ट केलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. ते काल मुंबईत एका आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे, त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध व्हावी आणि गुंतवणूक प्रकल्पांना गती मिळावी यासाठी अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं त्या म्हणाल्या. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. राज्य शासनानं पिंक ई ऑटो योजनेच्या अनुदानात 20% वरून 40% वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक ई रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यास

महिलांसाठी अतिरिक्त 20% अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे कायदा 1989 मधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला 2,000 रुपये दंड, पास किंवा तिकीट जप्त करणं आणि रेल्वे आवारातून बाहेर काढणं अशी शिक्षा होऊ शकते. रेल्वेत मद्यपान करणाऱ्या किंवा उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना 1,000 रुपये दंड आणि 24 तास कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेत अनधिकृत प्रवेश केल्यास 500 रुपये दंड आणि रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटांसह प्रवास करावा. सर्वांचा प्रवास सुरक्षित सुरळीत होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात काल एकाच दिवशी 1,00,000 लिटर जीवामृताची म्हणजेच नैसर्गिक खताची निर्मिती करण्यात आली. प्रथमच अशी खतनिर्मिती करून कृषी विभागानं नैसर्गिक शेतीच्या प्रसाराला नवं बळ दिलं आहे. या जीवामृताचा वापर खरीप हंगामातील विविध पिकांवर करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं राबवलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातल्या 80 शेतकरी गटातील 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. जीवामृत हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध असं द्रवरूप सेंद्रिय खत आहे. अवयवदान पंधरवड्यानिमित्त काल बुलडाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अवयवदानाचं सामाजिक महत्व, अवयवदानातून मिळणारं नवजीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यातील पारंपरिक मुक्कामस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नवीपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. दोन्ही पालख्या शनिवारी आळंदी आणि देहूकडे प्रस्थान करतील. महसूल गुप्तचर यंत्रणेनं अर्थात DRI काल सातारा जिल्ह्यातल्या अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली. तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांनी दिली. अंध महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ DY पाटील यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. डॉ DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं काल रात्री आकस्मिक निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी यशस्वी कामगिरी केली. मात्र पुरुष बॅडमिंटनपटूंना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेच्या पुढच्या

फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत सोनाली आणि रितिका यांच्या जोडीनं पुढची फेरी गाठली तर मिश्र दुहेरीत श्रुती आणि ईशाननं पहिल्या फेरीतला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतसह सर्व बॅडमिंटनपटूंना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरी गटात मात्र कृष्णा प्रसाद आणि पृथ्वी कृष्णमूर्ती यांच्या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. जीडीपी विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डी वाय पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन पटूंना संमिश्र यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड़ काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे।
3: एकशे सातांश एक मेगा हर्ट्ज आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार। आत्ताच कोणी रेडिओ लावला असेल, सुप्रभात पुन्हा एकदा सगळ्यांना। आणि आता उत्तरार्धामध्ये कोणते वेगवेगळे विषय असणार आहेत, एकतर पटकन आनंदी होण्यासाठी आपण काय करू शकतो, मूड एकदम बदलून टाकायचं असेल तर काय करायचं, याबद्दल एक छानशी कृती, गेली काही वर्ष आपण ती शेअर करतो एकमेकांबरोबर, तर त्यातली एक सांगणार आहे। आणि आजची जरा मी कल्पनेतली कृती असते आपली, त्याच्यासाठी कोणतंही असं साहित्य लागत नाही, फार कमी वेळा एखादी गोष्ट आपण त्याचा उपयोग करतो, त्यामुळे त्या कृतीविषयी सांगणार आहे। आणि इतरही वेगवेगळे विषय असतीलच, छान छान गप्पा मारायला। छानसं सुरुवातीला गाणं ऐकूया, आषाढाचं गाणं ऐकवणार आहे, कारण श्रावणाच्या पोस्ट यायला सुरुवात झाली असली तरी अजूनही आषाढ सुरू आहे आणि मध्येच त्या आषाढ सरी बरसत आहेत, असं वाटतं की आता हा दोन दोन तास पाऊस राहील, तसं होत नाही, पण तरीसुद्धा छान पाऊस काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी अजून पडायला हवाय हेही तितकंच खरं, पण आषाढाची जी जादू आहे ती वेगळीच असते। ऐकू।

असा जेव्हा सतत पाऊस पडत असतो एका लयीत एका सुरात, त्यावेळेला हे गाणं जेव्हा ऐकतो आपण तेव्हा इतकं सुंदर वाटतं. आषाढाचं असं सुंदर वर्णन डोळ्यासमोर आत्ताही उभं राहिलं असेल, आणि आता जर तसाच पाऊस पडत असेल काही ठिकाणी तर आहा. चला याच नोटवर मस्त पटकन मूड कसा बदलायचा, आनंदी कसं व्हायचं त्याच्याबद्दल सांगणार आहे. मला मध्यंतरी एक श्रोते असं म्हणाले की तू असं कंटाळा येतोय उंबरठ्यावर असं वर्णन का करतेस, सकाळी सकाळी आम्हाला कंटाळा आल्यासारखं होतं. तोच तर घालवायचा असतो ना, काही जणांना असं होतं सकाळी सकाळी, तो पटकन जाण्यासाठी काय करता येईल. पुन्हा एकदा आपण सगळे इमॅजिन करतो आहोत, काही वेळेला ऐकण्याबद्दल इमॅजिन करतो, काही वेळेला बघण्याबद्दल. आज ना थोडंसं असं सुगंधाबद्दल इमॅजिन करूया, आणि दिसणंसुद्धा त्याच्यात सगळ्याच कृती आहेत, स्पर्श वगैरे सगळं. तर इमॅजिन असं करायचं आहे की जेव्हा असं वाटेल की येणारच आहे आता तो, तर त्याचं नाव नाही घेत मी, पण तो येणारच आहे, तर काय करायचं पटकन करण्यासारखी कृती. किती जणांच्या घरी लहानपणी आई जेव्हा शाळेत जात असताना किंवा कॉलेजला तुम्ही जात असाल तेव्हा डबा द्यायची, किंवा अजूनही घरी काही जणांना डबा देते आई, आणि आपण असं विचारतो की काय दिलंयस आज डब्यात, आणि मग आई असं हळूच हसून म्हणते दिलंय काहीतरी, आणि मग आपल्याला कळतं की आपल्या आवडीचं तरी काहीतरी असणार आहे, किंवा असं काहीतरी असणार आहे की जे बघून आपल्याला वाटणार आहे ओ हे खायचं आहे मी आज, असं काहीतरी मिश्र भावना. त्यातली पहिली जी आहे ना ती इमॅजिन करूया. छान डोळे बंद करून असा छान आपल्या आवडीचा डबा जो आपण घेऊन जायचो शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा अजून आत्ता पण निवडला आहे आपल्यासाठी, आणि तो डबा असा आपण आईने भरून दिलेला, आईला विचारलं काय दिलं आज डब्यात, आणि मग आई अशी गोड हसून म्हणाली दिलंय काहीतरी, आणि मग जो डबा उघडल्यानंतर आपल्या आवडीचा पदार्थ आपण बघतोय, आणि तो बघितल्यानंतर जे असं छान वाटतं ना मनाला की अरे वा हे कधी केलं आईने, मला कळलंच नाही, किंवा अरे मला कसं नाही समजलं की हे भरत होती आई, ते वास काहीच कसं जाणवलं नाही, किंवा दुसरी भावना वा आज मजा येणार आहे डबा खाताना, असं काहीसं इमॅजिन करायला काय हरकत आहे. बघा चेहऱ्यावर हसू येईलच आणि छान मूड होऊन जाईल. आता आईने दिलेला डबा त्याच्या जागी नातं कोणतंही असू शकतं, पण आईच्या हातचा डबा उघडल्यानंतर मिळणारं सरप्राईज हे सर्वोच्च आनंदाचं असतं, म्हणून मी आईने भरलेला डबा म्हटलंय. प्रयोग करून बघा, इमॅजिनेशनचा आहे. हल्ली ना मोबाईल हातात आपण सारखा ठेवल्यामुळे ना काही काही वेळेला आपली इमॅजिनेशन्स आपली कल्पनाशक्ती कधी कधी थोडीशी आपल्याला धोका देते की काय असं वाटू लागलंय. हां असं मी नाही म्हणते, असं निरीक्षण सांगते. तर ही कल्पनाशक्ती आपण जागृत करू शकतो अशा छोट्या छोट्या प्रयोगांमधून, आणि त्यातून आनंदसुद्धा मिळतो की असा छान डबा, सगळाच आवाज पण येतो ना तो डबा उघडल्याचा, आणि मग बघितलंय ओ वाव, मग त्याचा सुगंध, आणि मग ते खाल्ल्याची जादू. सांगा मला हा प्रयोग कसा वाटला ते. आज पावसाची गाणी ऐकवतीये परत उत्तरार्धामध्ये.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
2: नौसेना स्वरवंदना।
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
1: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
2: नौसेना स्वरवंदना।

रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण भेटलोय आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबडेकर. आणि वेगवेगळे व्हिडिओज जेव्हा आपण एकमेकांना पाठवतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं का, सगळ्यांचंच असं होतं असं मी अजिबात म्हणत नाही, मी म्हटलंय बऱ्याचदा किंवा चला बऱ्याचदा वरून आपण काही वेळावर येऊया, की असे व्हिडिओज एकमेकांना शेअर केले जातात की जे बघितल्यानंतर असं वाटतं की ह्याच्यातनं काय मिळालं किंवा काय आहे हे, असं काय बनवलं आहे, यात काय क्रिएटिव्हिटी आहे असं वाटू शकतं. तर त्या व्हिडिओजऐवजी दिवसभरात खूप सुंदर सुंदर काही काही व्हिडिओज येत असतात ज्यातून आपल्याला छान वाटतं किंवा अशी काहीतरी कृती आपल्या हातूनसुद्धा घडावी असं आपल्याला वाटून जातं. आता हा जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच जणांनी बघितला असेल आणि व्हायरलही झाला आहे तो बऱ्यापैकी. त्यामध्ये रस्त्यावरून एक गाडी चालली आहे आणि त्या गाडीला हल्ली कॅमेरेज असतात पुढे, माहिती आहे आपल्याला, तर त्या कॅमेरामध्ये असं दिसतं की एक बदक, म्हणजे ती आई बदक आहे, ती तिच्या पिल्लांसह, 10-12 पिल्लं आहेत तिची छोटी छोटी, त्या पिल्लांसह रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबली आहे. तिला पलीकडे जायचं आहे भर रस्त्यातून, कारण तिथे जवळच एक तलाव आहे, छोटासा तळ आहे, त्या तळ्यात तिला उतरायचं आहे पण तिला जाता येत नाही आहे. हे एका गाडीवाल्याच्या लक्षात येतं, तो आणि त्याची मैत्रीण चाललेली असतात, तर तो गाडी थांबवतो, त्या पिल्लांना एका डिवायडरवर आधी नेतो सुखरूप आणि नंतर तो काय करतो माहितीये, तो गाडीवाला पलीकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाऱ्या वाहनांना तो स्लो करा आधी आणि मग थांबायला सांगतो आणि त्या सगळ्या गाड्यांना तो थोडा वेळ थांबवतो आणि इथे बदक घेऊन निघालेली, तिची पिल्लं घेऊन निघालेली ही आई व्यवस्थित रस्ता ओलांडते, पलीकडे जाते आणि मग ती त्या तळ्यामध्ये पोहायला सुरुवात करते. तर हे वाटणं, नाहीतर ती तिथेच रेंगाळली असती किंवा काहीतरी वेगळंच झालं असतं, काही आपल्याला सांगता येणार नाही पुढे काय झालं असतं, पण हा सगळा प्रवास 30-40 सेकंदांमध्ये बघितल्यानंतर इतकं छान वाटतं की असाही विचार करणारी आपल्या आजूबाजूला बरीच माणसं असतात जी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, की त्यांना असं वाटतं की नाही त्यांनासुद्धा रस्ता क्रॉस करून देणं गरजेचं आहे, नाहीतर काहीही घडू शकतं. आपण जे मगाचपासून सहानुभूतीबद्दल बोलतो आहोत, इन्क्लुझिव्हनेसबद्दल बोलतोय, त्या सगळ्याचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि अशा पद्धतीची कृती जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की अगदी असंच नाही पण असंच काहीस आपल्या हातूनसुद्धा घडावं. आणि अशा गोष्टी शेअर करायला काहीच हरकत नाही.

एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे

0: सहस्रबुद्धी।
1: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं। जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो। इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलेत समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे।
0: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही। असे बहरते गाणे

आपले वेगवेगळे कार्यक्रम श्रोते आवर्जून ऐकतात आणि ते कसे वाटतात याबद्दलचा प्रतिसाद सुद्धा त्यांच्याकडून सातत्याने येत असतो. म्हणजे सुभाषितांवरची नवी मालिका सुरू झाली आहे, त्यालाही उदंड छान प्रतिसाद येतोय. आणि आता 7:45 होत आहेत, सादर करत आहोत अज्ञात मुंबई, त्याला सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळतोय. सादर करतोय अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा आठवा भाग.
1: लॉर्ड हार्डिंग हे 1910 ते 1916 या दरम्यान भारताचे व्हॉइसरॉय होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातल्या वेलेस्ली आणि कॉर्नवॉलिस या दोन गव्हर्नर जनरल्सच्या पुतळ्यांनंतर जवळपास 100 वर्षांनी ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज याच्या कारकिर्दीत मुंबईत उभारला गेलेला हा व्हॉइसरॉयचा, ज्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात गव्हर्नर जनरल अशी संज्ञा होती, हा तिसरा पुतळा. हा पुतळा हर्बर्ट हॅम्प्टन या शिल्पकाराने घडवलेला होता.
2: इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज पत्नी मारीसह 2 डिसेंबर 1911 भारत भेटीवर आला असताना मुंबईच्या अपोलो बंदरावर त्याचं स्वागत व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग यांनी केलं होतं. राजाच्या आगमनाची आठवण म्हणून अपोलो बंदरावर 1920 ते 1924 दरम्यान गेटवे ऑफ इंडियाची उभारणी केली गेली. राजाचं स्वागत लॉर्ड हार्डिंग यांनी केलं होतं म्हणून 1922-23 दरम्यान त्यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया इथं उभारण्यात आला होता.
1: उंच चबुतऱ्यावर उभारल्या गेलेल्या हार्डिंगच्या पुतळ्याची नजर समोरच्या ताजमहल हॉटेलच्या दिशेनं रोखलेली होती, तर पार्श्वभूमीला बॉम्बे यॉट क्लबची इमारत होती. चबुतऱ्याच्या पायथ्याशी ब्रॉन्झ मध्ये घडवलेलं सिंह युगुल होतं, तर चबुतऱ्याच्या एका बाजूला शांती देवतेचं अर्थात गॉडेस ऑफ पीसचं म्युरल होतं. 1965 हा पुतळाही भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयामध्ये हलवण्यात आला. गेटवे ऑफ इंडियावरच्या या पुतळ्याच्या जागी आज स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा आहे.
2: काही जुन्या हिंदी चित्रपटात गेटवे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या काही दृश्यात हा पुतळा पाहता येतो. 1965 प्रदर्शित झालेल्या किशोर कुमार अभिनीत मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटातील मेरे मेहबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी हे प्रसिद्ध गाणं गेटवे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेलं आहे. या गाण्यात हा पुतळा दिसत नाही, मात्र पुतळ्याचा चबुतरा आणि त्यावरचं सिंहयुगुल स्पष्टपणे दिसतं. 1968 आलेल्या मेहमूद यांच्या साधू और शैतान या चित्रपटाच्या अखेरच्या एका दृश्यात

0: आपल्याला आणखी एक पुतळा दिसतो, तो म्हणजे लॉर्ड रे यांचा पुतळा। सन 1893-94 दरम्यान जुन्या चर्चगेट स्ट्रीटवर म्हणजेच आताच्या वीर नरीमन रोडवर सर रिचर्ड टेम्पल यांच्या पुतळ्याच्या शेजारी काही अंतरावर शिल्पकार आल्फ्रेड गिल्बर्ट यांनी घडवलेला गव्हर्नर लॉर्ड रे यांचा पुतळा उभारण्यात आला होता। अतिशय देखणा, हातात भलं मोठं पुस्तक घेतलेला, एखाद्या तत्ववेत्याचा भास उत्पन्न करणारा गव्हर्नर लॉर्ड रे यांचा हा पुतळा पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण केल्याशिवाय राहत नसावा। हा पुतळा सध्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या प्रांगणात आहे। ह्या पुतळ्याच्या जागेवर आता राव बहादूर गणपतराव उपाख्य जी के म्हात्रे यांनी घडवलेला महादेव गोविंद रानडे यांचा पुतळा आहे। महादेव गोविंद रानडे यांचा हा पुतळा दिनांक 9 एप्रिल 1913 पूर्वी कुपरेज मैदानाच्या ईशान्य कोपऱ्यावर उभारण्यात आला होता।
1: लॉर्ड रे यांच्या नावाने मुंबई शहरात रे रोड नावाचा एक रस्ता आणि त्याच नावाचं हार्बर मार्गावरचं रेल्वे स्थानकही आहे। रस्त्याचं नाव बदलून ते आता बॅरिस्टर नाथ पै मार्ग असं करण्यात आलेलं आहे। राणीच्या बागेत राजे पंचम जॉर्ज यांचा पुतळाही दिसतो। गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आज ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा आहे, बरोबर त्याच जागेवर पूर्वी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जचा नौसेनेच्या गणवेशात घडवलेला 8 फूट उंच उभा पुतळा होता। सुप्रसिद्ध शिल्पकार राव बहादूर गणपतराव काशीनाथ अर्थात जी के म्हात्रे यांनी घडवलेल्या या पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार 28 जानेवारी 1938 रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर रॉजर लुमली यांच्या हस्ते झाला होता।
0: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1959 साली पंचम जॉर्जचा हा पुतळा या ठिकाणाहून हलवून एका सरकारी खात्याच्या गोदामात ठेवण्यात आला आणि त्या ठिकाणी 26 जानेवारी 1961 रोजी शिल्पकार भाऊ साठे यांनी घडवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। महाराजांच्या पुतळ्याची संपूर्ण हकीकत अज्ञात मुंबई या आपल्या मालिकेत याआधी आपण ऐकलेलीच आहे।
1: पंचम जॉर्जचा दुसरा एक पुतळा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या म्हणजे पूर्वीच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या प्रांगणात आजही पाहायला मिळतो। हा पुतळा जॉर्ज राजा होण्यापूर्वी तो प्रिन्स ऑफ वेल्स असताना घडवला गेलेला आहे। याच्या नावावरूनच म्युझियमला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं नाव देण्यात आलं होतं।
0: आपण आधी ज्या कुपरेज बद्दल बोलत होतो तिथे आणखी एक पुतळा होता, तो म्हणजे 8व्या एडवर्डचा पुतळा। हा 8वा एडवर्ड अल्पकाळ इंग्लंडच्या गादीवर आला होता। याच्या पुतळ्याविषयी फारशी माहिती उपलब्ध झाली नाही। हा पुतळाही बहुतेक पंचम जॉर्जच्या पुतळ्यासोबत हलवला गेला असावा आणि तोही पंचम जॉर्जच्या पुतळ्यासोबत त्याच सरकारी खात्याच्या गोदामात धूळ खात उभा असल्याची माहिती मिड डे या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावर 7 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात मिळते। हा लेख प्रसिद्ध इतिहास संशोधक संदीप दहिसरकर आणि अपूर्वा नाईक यांनी लिहिला आहे। फोर्ट विभागात असलेल्या व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आणि काळा घोडा या दोन पुतळ्यांबद्दलची माहिती याच मालिकेतल्या इतर भागांमध्ये समाविष्ट केलेली आहे।

अज्ञात मुंबई। श्रोतः आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा आठवा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ। शीर्षक गीत समीर सामंत। शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके। गायक मंदार पिलवलकर। ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे। निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी। संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई, एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आणि आता मात्र निरोप घ्यायची वेळ झाली. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना जो प्रतिसाद तुम्ही देता, प्रतिक्रिया नोंदवता, त्यासाठी मनापासून आभार मानते. असेच आमच्याशी कायम जोडलेले राहा. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. आपली भेटही लवकरच होईलच आणि आज दिवसभरात छान छान कार्यक्रम आपण ऐकणार आहोतच. ह्याच नोटवर आज इथेच थांबतीये मी रश्मी आंबेडकर. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. जाता जाता एक छान नवं गाणं आपल्याला ऐकवणार आहे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा आहे आणि भारतात सर्जनशील कलाकारांची मोठी संख्या असून आशय निर्मितीमध्ये भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी ही माहिती दिली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताच्या क्षमतेबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया कथाकथन उपक्रम या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था यांच्या सहयोगानं भारतातील सर्जनशील तरुणांची नवी पिढी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास यांना बळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली असं जोशी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. महत्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा, प्रवेशाच्या संधी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही काल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याचं सबलीकरण करणारी भविष्यवेधी शिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या संरक्षण सहकार्याबाबतची 6 संयुक्त कार्यगटाची बैठक काल ताशकंद इथं पार पडली. या बैठकीचं सहअध्यक्षपद संरक्षण मंत्रालयातील सहसचिव दिनेश कुमार आणि उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुखरोबजोन सोदिकजोनोविच आणि सिरिजो यांनी भूषवलं. संयुक्त प्रशिक्षण, सराव, क्षमता बांधणी, संरक्षण क्षेत्रातील शिक्षण आणि संरक्षण उद्योगांची उभारणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संयुक्त प्रशिक्षणामध्ये दहशतवादविरोधी कारवाया आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवर दिली आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री इस्माईल बाघेई यांनी केला आहे. इराण ओमान कराराला अंतिम रूप मिळाल्यास हा मार्ग पुन्हा खुला होऊ शकतो. मात्र अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीवर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. अमेरिकेनं अजून अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. मात्र इराणला पूर्ण नियंत्रण करू देणार नाही अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं इराकच्या फ्लाय बगदाद आणि इतर 2 कंपन्यांना आपल्या विशेष यादीतून काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या महसूल विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण विभागानं हे जाहीर केलं आहे. या कंपन्यांच्या इराणच्या लष्कराशी असलेल्या कथित संबंधांवरून अमेरिकेनं हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेनं क्युबामध्ये अतिरिक्त गुप्तचर अधिकारी तैनात केले आहेत. क्युबामध्ये भविष्यात लष्करी कारवाई करता यावी या हेतूनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लॅस्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेनं ताब्यात घेतलेले भारतीय मच्छीमार आणि त्यांच्या बोटींची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती भारतानं श्रीलंकेला केली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी श्रीलंकेच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. तसंच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावं यावरही भारतानं पुन्हा एकदा भर दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात 12 रॅट माइनर्सना सर्वोत्तम जीवन रक्षा पदकं प्रदान करून गौरवण्यात आलं. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेच्या बचाव कार्यावेळी आपले जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस आणि निस्वार्थी भावनेबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेवेळी आत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेली मोहीम हे अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक बचाव कार्य होतं असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलांची काल घोषणा केली. या सुधारणांमुळे लष्कराची संघटनात्मक रचना सुधारेल असं ते म्हणाले. संरक्षण मंत्रालय शस्त्र पुरवठ्याची प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्यांचं आज जगभरात स्मरण केलं जात आहे. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते आणि 1945 अखेरीस मृतांची एकूण संख्या 1,40,000 वर पोहोचली होती. या शोकांतिकेच्या स्मरणार्थ पीस मेमोरियल पार्क इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ऑगस्ट 1945 झालेल्या या हल्ल्यानंतर 3 दिवसांनी जपानमधल्या नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब हल्ला झाला होता. केरळमध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 25 गेली आहे. आसाममध्येही पुरामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल आसामच्या पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान नागालँडमधील खाणकाम आणि आसाममधील पूर यांच्यात कथित संबंध असल्याबाबत आसामनं व्यक्त केलेल्या चिंतेची नागालँड राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे असं नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी काल सांगितलं. ते काल कोहिमा इथं पत्रकारांशी बोलत होते. नागालँड आणि आसाम या दोन्ही राज्यांना पुराचा फटका बसला असून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी परस्पर सहकार्यानं काम करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तमिळनाडूतल्या कोईमतूर इथं काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या विभाग अ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पंजाबनं कर्नाटकचा 5-2 असा तर ओडिशानं हरियाणाचा 5-1 असा पराभव केला. झारखंडनं उत्तर प्रदेश विरुद्धचा सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये विजय मिळवला तर मध्य प्रदेशनं दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव संघावर 7-3 असा विजय मिळवला. या स्पर्धेतल्या आज होणाऱ्या उपांत्य फेरीत ओडिशाचा सामना पंजाबशी तर झारखंडचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर.

हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा आणि पंजाब झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16व्या भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो। नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। सकाळी 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अणुबॉम्ब हल्ल्यातल्या बळींना लोकसभेनं आदरांजली वाहिली। जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या त्या दुःखद अणुबॉम्ब हल्ल्यांना आज 81 वर्ष पूर्ण होत आहेत। या हल्ल्यात लाखो निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आणि असंख्य लोक जखमी झाले। या घटनेनंतरच जगाला अणुशास्त्रांच्या विनाशकारी परिणामांची जाणीव झाल्याचं बिर्ला यांनी सांगितलं। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला। यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी लावून धरली। संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं सांगून बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज स्थगित केलं। राज्यसभेतही नीट आंदोलनावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं। आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर मंत्र्यांनी विविध कागदपत्र सादर केली। वाणिज्य, उद्योग आणि रसायन आणि खते यावरील संसदीय स्थायी समितीचा अहवालही सादर करण्यात आला। त्यानंतर विरोधी पक्षांच्या गदारोळातच सभापती सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला। सभागृहातल्या प्रत्येक सदस्यानं शिस्तबद्धता राखून संबंधित विषयांवर बोलावं अशी अपेक्षा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली, मात्र विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं। भाजप नेत्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। स्वराज या नम्रता आणि साधेपणाचं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। स्वराज यांनी शिस्त, निष्ठा आणि धाडसाच्या बळावर संघटनेपासून सरकारपर्यंत प्रत्येक जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली असं ते म्हणाले। परराष्ट्र मंत्रालयाला सर्वसामान्य जनतेशी जोडणारी त्यांची कार्यशैली आणि त्यांचं साधं जीवन नेहमीच आठवणीत राहील असं शहा यांनी म्हटलं आहे। राज्य शासनानं पिंक ई ऑटो योजनेच्या अनुदानात 20% वरून 40% पर्यंत वाढ केली आहे। या योजनेअंतर्गत याआधी पिंक ई रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त 20% अनुदानाचा लाभ मिळेल। महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड देशात आणि परदेशात अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि आधुनिक माध्यमांचा वापर वाढवण्यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भर दिला आहे। मुंबईत झालेल्या बैठकीत पर्यटन संचालनालयाच्या यावर्षीच्या जनसंपर्क आणि सामाजिक माध्यमांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला। महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य आधुनिक माध्यमांच्या माध्यमातून जगासमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गोमळवाडा इथं पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत आज व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता। शहरातल्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमधले विद्यार्थी यात सहभागी झाले। महसूल गुप्तचर यंत्रणेनं काल सातारा जिल्ह्यातल्या अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली, तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांनी दिली आहे। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत आमचं गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत बीड इथं ग्रामपंचायत विकास आराखडा, पंचायत समिती विकास आराखडा आणि जिल्हा परिषद विकास आराखडा विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा काल घेण्यात आली। ग्रामपंचायतीचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत विकास आराखडे दर्जेदार, सर्वसमावेशक आणि वास्तवाधारित असणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी।

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 वाजेपर्यंत तहकूब। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी। तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी। आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस। आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95 वर। जंतर मंतर इथल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई यासह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभागृहात हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अण्वस्त्र हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। व्यापक स्तरावर विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून मुक्त असं जग निर्माण करण्याप्रती सभागृह वचनबद्ध असून अण्वस्त्रांचं निर्मूलन करून जागतिक शांतता आणि सलोखा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करत असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली। त्यावर संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं बिर्ला म्हणाले। त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर वाणिज्य उद्योग आणि रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला। काही सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। यावर सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिष्टाचार पाळावेत आणि संबंधित मुद्द्यांवरच बोलावं अशी अपेक्षा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीप फेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केले।

प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाच्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केल्याचं यात म्हटलंय. मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सरकारला जाणून घ्यायचे, तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्याचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी इथं 2021 झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामिनाच्या अटींमध्ये आणखी शिथिलता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्लेबागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला, मात्र हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला. तहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय. 5 वर्षापूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयानं तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून 2 मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. 2013 एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. 2021 गोवा सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणी न्यायालयानं भारतीय वैद्यकीय संघटना, महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटना आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावले. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. मेडिकल फार्मॅकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णय विरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारलाय. झारखंडमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून भरती परीक्षेतल्या अनियमिततेविरोधात गेले 4 दिवस सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झालंय. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असून दोषींविरोधात कारवाई सुरू आहे, असं सरकारने समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. 14 जिल्ह्यांमधल्या सुमारे 1,60,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 95 पोचली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात 50 जणांचा बळी गेलाय, तर चराईदेव जिल्ह्यात 21 जण दगावलेत. आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने 100 मदत केंद्र सुरू केली आहेत. 16,951 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन पाण्याखाली गेले. आसाममधल्या पूरस्थितीचा काल केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ओदिशात पूरस्थिती आटोक्यात आले. महानदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी सर्वसाधारण होते, मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालंय. हवामान विभागानं पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. उत्तराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उत्तराखंड सरकारने आज शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली. जिल्हा आपत्कालीन केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले.
महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश आणि गोवा

या राज्यांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय रेल्वेने आदर्श सवलत करारातल्या सुधारणांना मंजुरी दिली. याअंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारने विविध मार्गांच्या श्रेणींसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारणीची पूर्वीची पद्धतही रद्द केली. पश्चिम आशिया तणावाची स्थिती असूनही 60 मालवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आतापर्यंत आखाती प्रदेशातून 3,972 भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यात आलं, तर 24 तास कार्यरत असलेल्या प्रतिसाद प्रणालीने हजारो फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळल्याचं सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 वाजेपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, शुभ दुपार। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा, आणि आज 107.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपली दुपार संगीतमय करण्यासाठी कार्यक्रम घेऊन आले आहे चला दोस्त हो बोलू काही। आज आपल्यासोबत आहे मी RJ सीमा निकम शिरोडकर। कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। कार्यक्रमाची सुरुवात करूयात एका सुंदर अशा गीतानं।

तर श्रोते हो, आज चला दोस्त हो बोलू काही या आपल्या कार्यक्रमात मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आधीच देऊन ठेवते. 022 हा STD कोड आहे, 4515 41 32, 022 4515 41 32, 022 4515 41 33. आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तर प्रश्न असा आहे, जरा नीट ऐका. सुटली वेणी केस मोकळे, धुळ उडाली भरले डोळे, काजळ गाली

सहज ओघळे सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या ओळी कोणत्या गाण्यातल्या आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे। तर पटापट फोन उचला आणि आमच्याशी संपर्क साधा आणि तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवा।

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलोडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
1: तर श्रोते हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. काही श्रोत्यांना काही श्रोत्यांनी आत्ता जस्ट रेडिओ ऑन केलेला आहे, त्यामुळे त्यांना प्रश्न कळालेला नाही आहे. तर त्या श्रोत्यांसाठी मी पुन्हा एकदा प्रश्न सांगते, आणि काही श्रोत्यांचं उत्तर चुकलेलं सुद्धा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पुन्हा एक संधी आहे. खूप सुंदर हे गीत आहे, आणि बऱ्याचदा आपण हे रेडिओवर ऐकता आपल्या सगळ्यांच्या आवडीचं गीत आहे. काही श्रोत्यांनी अगदी लगेचच सांगितलेलं आहे, अगदी सोपा छान असा हा प्रश्न आहे. तर मी पुन्हा एकदा विचारतीये प्रश्न. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे. या ओळी कोणत्या गाण्यातल्या आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा संपर्क क्रमांक सांगतेय, 0225415 41 32, 0225415 41 33, आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

0: आपण ऐकत आहात दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी एफएम रेनबो वाहिनी।
1: तर मी प्रश्न विचारला होता की सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओगळे या कुठल्या गीतातल्या ओळी आहेत आणि जवळपास आता सगळ्या श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि उत्तर आहे घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा। हे गीत आहे गदी माडगुळकर यांचं, संगीत दिलंय सुधीर फडके यांनी आणि गायलंय माणिक वर्मा यांनी आणि हा चित्रपट आहे उमज पडेल तर। आणि आता त्या श्रोत्यांची नावं ज्यांनी कार्यक्रमात उत्तर दिलेलं आहे सहभाग नोंदवलेला आहे, सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार, आपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि उत्तर बरोबर आहे त्याबद्दल अभिनंदन सुद्धा। नीलांबरी कुलकर्णी, दीपाली विचारे, हर्षदा बापट, माधवी जोशी, मिनल कुलकर्णी, महेंद्रजी, प्रमोद राऊत, शुभांगी कारेकर, शंकर दाते, मिलिंद टिपणीस, दीपा पालकर, प्रीती कांबळे, सुनीता खवळे, कावेरी खवळे, रावसाहेब खवळे, पूनम खांडेकर, पंकज मोहोड, सिद्ध शिरोडकर, सुनंदा निकम, क्षितिजा खांडेकर, त्याचबरोबर अपर्णा जेठे गावकर आणि काही जणांनी नाव सांगितलं नाही आहे, सुरेश पुट्टजवार, त्याचबरोबर काही श्रोतं नाव आपलं सांगत नाही तर कृपया आपण जेव्हा व्हॉट्सअप करता तेव्हा आपलं नावसुद्धा सांगा, प्रणव शिंदे, त्याचबरोबर

वंदना दामले, सुशांत जाधव, कल्पना राजू, दमयंती लचके, त्याचबरोबर संजय भाटे, रुपेश पाटील, प्रज्ञा मानकामे, उज्ज्वला पंडित, आणि सुजाता जोशी, त्याचबरोबर ज्ञानेश्वर जठार, अशोक पाटील, मंगेश म्हात्रे, प्रकाश कुलकर्णी, बबन

बरं, यवतमाळहून बरोबर रजनीकांत पाटील यांनीसुद्धा सांगितलेलं आहे. अपर्णा आणि अरुण गावकर यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर लक्ष्मण निकम, सुलाबाई निकम, कविता बोबडे, संगीता सावंत, शैला जगताप यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. आणि आता ऐकूयात आपण ते गीत, ते उत्तर जे तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे.

0: श्रोतेव आणि या गीताबरोबरच सला दोस्तो बोलू काही या कार्यक्रमात मी आता आपला इथेच निरोप घेते. ठीक 3 वाजता आपण प्रादेशिक बातमीपत्र ऐकणार आहात आणि 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या 4थ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात। राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन। आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा। नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ झाला। या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य उद्योग तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले। त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 3:15 वाजेपर्यंत तहकूब झालं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेकमधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत। त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करता येईल। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल। अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे। मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते। तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली। ब्रिक्सच्या 20 देशातले 500+ सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत। या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले। राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणानंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले। या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं। न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं। या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती। जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला। संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर

त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं केला. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही त्यांना ठोठावला आहे. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित सामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. तेजपाल यांना गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला न्यायालयानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं तेजपाल यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणका आधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपर फुटीसंदर्भातल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यात कोठी ते पिपली बुर्गी मार्गावरचा कोठी कोरानार पूल पडल्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. बांदिया नदीवरचा हा पूल हल्लीच बांधला गेला असून 3 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं. या भागात 30 आणि 31 जुलै या 2 दिवसात 200 ते 210 मिलीमीटर पाऊस झाल्यानं बांदिया नदीला पूर आला आणि पाणी या पुलाच्या 2 ते 2.5 मीटर उंचीवरून वाहत होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलाच्या संरचनेचं नुकसान झालं असून पुलाच्या बांधकामातील तांत्रिक बाबींची त्वरित चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतल्या पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. तसंच विद्यार्थ्यांनी याच कालावधीत प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयांचे अर्ज भरावेत असं विद्यापीठानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात काल विद्यार्थी कुलगुरू संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून अनेक तक्रारींचं तात्काळ निवारण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांचं जलद, पारदर्शक आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन आता दर महिन्याच्या 1 बुधवारी आणि 3 शुक्रवारी हा उपक्रम आयोजित केला जाईल असं विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं आदर्श सवलत करारामधल्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. याअंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारनं विविध मार्गांच्या श्रेणीसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारण्याची पूर्वीची पद्धत रद्द केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन.
आणि

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: श्रोतेहो नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या ऐप वर कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ। आणि या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आहे आपल्या सोबत मी सीमा निकम शिरोडकर। मंडळी, आज आपल्या पहाटेच्या कार्यक्रमात तसंच आपल्या दुसऱ्या वाहिनीवर FM गोल्ड वाहिनीवर सुद्धा एक नाव आपण सतत ऐकलं आणि त्यांचीच गाणी आपण आज सकाळपासून ऐकतोय। काय करणार, काही माणसं इतकी मोठी असतात, त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं असतं की आपण त्यांना सहजासहजी विसरू शकत नाही। खरं आहे की नाही? आता हे नाव कोणतं हे तुम्हाला कळलंच असेल। ते नाव म्हणजे संगीतकार, दिवंगत संगीतकार वसंत पवार। आता हे नाव घेतलं की मराठी चित्रपट रसिकांच्या ओठावर नाव येतं ते सांगते ऐका या चित्रपटाचं। आणि का नाही येणार? नाही, या चित्रपटातली वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली आणि हा चित्रपट देखील तुफान चालला। आणि आजही या चित्रपटाची, या चित्रपटांमधल्या गीतांची भुरळ आपल्यावर कायम आहे। मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही या चित्रपटाने प्रस्थापित केले। आणि बुगडी माझी सांडली ग हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीत प्रवासातलं एक मैलाचं दगडच बनून गेलं होतं। खरं तर संगीतकार वसंत पवार यांनी असंख्य आठवणीतली गाणी आपल्याला दिली आणि आपलं भावविश्व समृद्ध करून सोडलं। आज त्यांचा स्मृती दिन आहे। सप्तरंगी साथमध्ये जाणून घेऊया अजरामर संगीतकार वसंत पवार यांच्याविषयी।

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
2: वसंत पवार यांनी अंगाई गीतांपासून अभंगांपर्यंत आणि पोवाड्यांपासून लावण्यांपर्यंत विविध प्रकारच्या गीतरचना केल्या. गाण्याचा प्रकार कोणताही असो, त्यांच्या चालीत काही ना काही नाविन्य हे असायचंच.

0: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलत. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
1: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
0: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही. असे बहरते गाणे.
2: मंडळी, आपल्या मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या 3 संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं, नाही का? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे 3 संगीतकार. या 3 दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या अनेक पिढ्या आजवर तृप्त झाल्या असं म्हणायला हरकत नाही.

चोरी बंदर कोट चिल्ला कापा ताजो मैदान असला कमी तिचा बंगला देतो भीती तरशी ताजमहल पैलेस हॉटेल तिथं तुला भेटेल तसं इच्छा भोजन मेजवानी माझी दारशी टेकरेकरी हॉल तुला काळा घोडा पाहाल तुला

परळा पासून सरळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा तिथून पुढे खालता लागेल उभा पारशी जमतेजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बेलू वारशी बटाट्याची चाळ तुला कायम

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: वसंत पवार हे उत्कृष्ट सतार वादक होते हे आपण जाणतोच। याविषयीचा एक छोटासा किस्सा म्हणजे, एकदा वसंत पवारांचं सतारवादन ऐकल्यावर पंडित रविशंकर म्हणाले होते की नशीब आमचं की हा माणूस मराठी चित्रपट जगात पूर्णवेळ संगीतकार झाला, सतारवादक झाला असताना तर आमची सतार कोणीही ऐकली नसती।

वसंत पवार यांचं घराणं मूळचं धार मध्य प्रदेश इथलं, पण काही कारणास्तव त्यांचे वडील कोल्हापूरला येऊन स्थायिक झाले आणि तिथंच वसंत पवार यांचा जन्म देखील झाला. वसंत पवार यांचे वडील शंकर हे स्वतः उत्तम संगीतकार होते. त्यांना अनेक वाद्य वाजवता येत. नवयुग फिल्म कंपनीमध्ये ते प्रमुख वादक आणि संयोजक म्हणून काम

0: आपला मुलगा उत्तम सतारवादक व्हावा या इच्छेतून त्यांनी वसंत यांना शिकवण्यासाठी धारवाडचे सुप्रसिद्ध सतारत्न रहिमत खा साहेब यांना कोल्हापूरला बोलावून घेतलं आणि 1934 साली वसंत यांचे गंडाबंधन केलं. त्यांच्या हाताखाली वसंत तयार होत होते. वसंत पवार यांची ग्रहणशक्ती मूळचीच उत्तम असल्यानं सतारवादनात ते लवकरच तरबेज झाले. मात्र विधिलिखित काही वेगळंच होतं नाही. एक असा काहीतरी छोटासा किस्सा घडला आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण संगीतकार व्हायचं आणि त्या महत्त्वाकांक्षापोटीच त्यांनी सतारवादन काही काळासाठी सोडून ते मुंबईला प्रस्थान केलं. तिथं त्यांनी अनेक देशी विदेशी वाद्य शिकून त्यावर हुकमत मिळवली. मुंबईला रणजित स्टुडिओत वर्षभर उमेदवारी केली. रणजित स्टुडिओच्या तानसेन या चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी जी आहेत त्या गाण्यांमध्ये जी सतार आहे ती वसंत पवार यांनीच वाजवलेली आहे.
1: ओळखले की रे आपल्याला
2: अडवायला
3: बारा घरच्या तरुणी बारा
1: दिसत बरं का.

0: ऊन काढशील पळा तुला घेरील वानर दास तुला घेरील वानर
1: दास
2: वानर दास अरे जा याच बोलणं सप्प गुळवणी काय ऐकतात तुम्ही गौळणी ठेवा मस्त

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की

0: ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

1944 साली वसंत पवार पुण्यात आले, कारण पुण्यात त्यावेळी प्रभात, डेक्कन, शालिमार, नवयुग अशा अनेक स्टुडिओत वादकांची आवश्यकता होती. या सर्व चित्रसंस्थांमध्ये 1944 ते जवळपास 1949 या काळात त्यांनी अनेक वाद्य वाजवली. 1945 साली गोकुळ चित्रपटाला सुधीर फडके संगीत देत होते. त्यांच्याकडे सतारवादक म्हणून आलेले वसंत पवार पुढे त्यांचे सहाय्यक झाले. 1950 सालचा पठ्ठे बापूराव या चित्रपटापासून त्यांची खरी वाटचाल सुरू झाली असं म्हणण्यात येतं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलंच नाही. मराठी चित्रपटात अस्सल पेशवाई थाटाची मर्दानी, रंगेल अक्करबाज आणि झोकदार लावणी ही केवळ वसंत पवारांनीच आणली. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांची स्मरणशक्ती ही अफाट होती. लावणी, पोवाडे, कटाव, गणगौळण, सवाल जवाब, कलगीतुरा अशा अस्सल मराठी लोककला प्रकार इतकंच उर्दी शेरो शायरीचंही सखोल समज असणारे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं. त्यांचे वडील शंकर यांनीच लहान वयात वसंत यांची निरनिराळ्या शैलींशी, काव्यांशी ओळख करून दिली. शाहीर लहरी, हैदर, गदी माडगुळकर या सर्वांचे वसंत यांनी सतत ऐकलं आणि त्यातून ते समृद्ध झाले. वसंत पवार आणि गदिमा यांचे मैत्र पुढे शेवटपर्यंत टिकून राहिले आणि त्यांच्या रचनांमुळे श्रोत्यांना सुद्धा फार उत्कृष्ट चाली ऐकायला मिळाल्या. आपल्या मुलाची सांगीतिक समज वाढावी यासाठी लहानग्या वसंत यांना तमाशात घेऊन जायचं असं सुद्धा ऐकवत आहे. खरं तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी वसंत पवार खरे घडले आणि ते सगळं जे वातावरण होतं, जे त्यांनी पाहिलं, जे ऐकलं, आता वडील स्वतः त्या क्षेत्रात असल्यामुळे ते सातत्याने वडिलांसोबत जात असतात आणि मुळात त्यांची स्वतःची निरीक्षण क्षमता आणि स्मरणशक्ती आणि आवड ही इतकी अफाट असल्यामुळे त्यांना ह्या चाली आपोआप कशा सुचत गेल्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते गदी माडगुळकर सुद्धा हे सांगायचे त्यांच्या किस्सांमध्ये की जेव्हा ते त्यांच्याशी बोलत असायचे आणि बोलता बोलता त्यांना एखादं काव्याची चाल सुचायची, इतकी अफाट बुद्धी वसंत पवार यांची होती.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: सांगते ऐका हा तमाशा प्रधान चित्रपट आणि त्यातल्या गाण्यांनी अक्षरशः त्यावी धुडगूस घातला होता। पुण्यातल्या विजयानंद थिएटरमध्ये 2 वर्षांहून अधिक काळ तो चालला। वसंतरावांनी त्यात विलक्षण प्रयोग केले होते। दस्तूर खुद्द गीता दत्त यांच्याकडून लावणी गाऊन घेतली होती। एका पाठोपाठ एक एवढा लावण्या देऊनही त्यांनी एकसारखी दुसरी लावणी होऊ दिली नाही, यातच त्यांच्या संगीतातली समज आणि जाण आपल्याला दिसून आली। वसंतरावांची ही विलक्षण घोडदौड मल्हारी मार्तंड या त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत चालूच राहिली। वसंत पवार हे उत्तम सतारवादक, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि उत्तम जादूगारी होते। जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांच्याकडून ते जादू शिकले होते। मंडळी, वसंत पवार आणि अनंत माने ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीच्या काळात किती गाजलेली होती याची साक्ष त्यावेळेचे प्रेक्षकही देतात। शिवाय 1-2 नाही तर तब्बल 23 चित्रपट दोघांनीही मराठी रसिकांना दिले, ते सारेच गाजले। सांगते ऐकानंतर गाजलेला चित्रपट म्हणजे सवाल माझा ऐका। मंडळी, सवाल माझा ऐका या चित्रपटातलं एक गीत आहे जे तुम्हाला माहिती असेल, ते म्हणजे पावसात उभी जलपरी। याचा व्हिडिओ जर कधी तुम्हाला मिळाला ना तर तुम्ही नक्की बघा, यूट्यूबवर तो आपल्याला सहज उपलब्ध आहे। किंवा हा चित्रपट तुम्ही पहा, हा चित्रपट तर सुंदर आहेच आहे, मात्र हे जे गीत आहे, किती हे गीत तर सुंदर आहेच, मात्र याच्यामध्ये जो अभिनय केलेला आहे जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक या दोघांवरती चित्रित झालेलं गीत आहे। आणि पावसात भिजून जयश्री गडकर येतात आणि दरवाजा बंद करून ते आतमध्ये जातात आणि बाहेर अरुण सरनाईक त्यांच्याप्रती हे गीत गातात, पावसात उभी जलपरी। त्यांची नजाकत इतकी सुंदर वाटते, जयश्री गडकर यांची सुद्धा, आणि नंतर सुलोचनाजींचा आवाज आहे जयश्री गडकरांच्या कडव्याच्या वेळेला। म्हणजे जितकं योगदान वसंत पवार यांचं आहे, त्याचबरोबर जगदीश खेबुडकर यांचं आहे, बलकराम आणि सुलोचना चव्हाण यांनी ते गायलेलं आहे, त्याचबरोबर कलाकारांचं सुद्धा आहे। म्हणजे त्यावेळचे हे संबंध सगळे चित्रपट, ज्या चित्रपटांची नावं तुम्ही सकाळपासून ऐकताय किंवा जी तुम्हाला माहिती आहेत की ज्याला संगीत दिलेलं आहे वसंत पवार यांनी, जयश्री गडकर असतील, अरुण सरनाईक असतील, शरद तळवळकर असतील, राजा गोसावी असतील, सूर्यकांत असतील, दादा साळवी असतील, हंसा वाडकर असतील, सुलोचना लाटकर असतील, चंद्रकांत मांढरे असतील, वसंत शिंदे असतील, कितीतरी नावं आहेत, आणखी बरीच नावं आहेत। म्हणजे माझा गोंधळ होतोय, मी नावं आठवतीये त्यामुळे गोंधळ होतोय की आणखी कोण कोण राहिलं। सगळे दिग्गज कलाकार आणि त्यांनी केलेलं अफलातून अभिनय, आणि जयश्री गडकर यांच्याविषयी आपण काय बोलणार ना, या सगळ्या अशा उत्तुंग असा ज्यांचे कारकिर्द आहे त्यांच्याविषयी आपण काय बोलणार, आपण फक्त अनुभवू शकतो, आपण फक्त शिकू शकतो। मला वैयक्तिक हे गीत पाहताना जयश्री गडकर यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि अरुण सरनाईक यांनी फार काही नाही केलंय त्याच्यामध्ये, एका जागी ते स्थिर उभे आहेत आणि केवळ त्यांच्या चेहऱ्याने आणि हातवाऱ्याने ते जे सांगतायत ते इतकं सुंदर वाटतं, म्हणजे सगळं काही इतकं असं छान जुळून आलं आहे ना, असं वाटतं बघत राहावं। हे गाणं कितीही वेळा ऐकू शकतो आणि हे ह्याचं जे व्हिडिओग्राफी आहे, त्याचे जे चित्रण आहे, तेही आपण खूप वेळ बघू शकतो असंच वाटतं। आणि सगळीच किंबहुना गाणी अशीच आहे, सवाल जवाब असतील बरं, आणि कृष्णधवल त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईटच्या काळातही त्यांनी त्यांच्या अभिनयाची मोहिनी आपल्यावर आजपर्यंत ठेवलेली आहे, कुठलाही रंग नाही आहे त्या चित्रांमध्ये, मात्र आपल्या मनामध्ये त्याचे विविध रंग आहेत, विविध आठवणींबरोबर ती गीतं आहेत, त्या गीतांचे शब्द आहेत आणि संगीत आहे, आणि म्हणून ही माणसं खूप खूप महान ठरतात आपल्यालेकी। आणि पुन्हा आपण खूप नशीबवान ठरतो की आपल्याला असे संगीतकार ऐकायला मिळाले, असे गीतकार आपल्याला लाभले, असे गायक आणि असे अजरामर कलाकृती करून गेलेली ही माणसं आपल्यात

0: अगदी, आणि त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या आवाजाने आजही आपल्या सोबत आहेत हे आपलं भाग्य वाटतं. तर ऐकूयात आता ज्या गाण्याविषयी मी तुम्हाला सांगते ते गाणं, आणि जर तुम्ही कधी पाहिलं नसेल याचा व्हिडिओ तर मी आवर्जून तुम्हाला सांगते की एकदा पहा, अगदी गुंतून जाल तुम्ही त्यात.
1: पात उभी जल परी

जणू कविता कवीवर रुसली. काय ओळी सुचलेत ना गदिमांना. वा, तर मंडळी, वसंत पवार यांनी जवळपास 50 मराठी आणि 8 हिंदी चित्रपटांना तसं 4 नाटकांनाही संगीत दिलं. सांगते ऐका मानिनी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा फाळके गौरव चिन्ह पुरस्कार, तर रंगल्या रात्री अशा आणि सवाल माझा ऐका या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. मात्र वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी वसंत पवार आपल्या कलागुणांची जादू पाठी ठेवत अनंतात विलीन झाले आणि त्यांचा सांगीतिक प्रवास 38व्या वर्षीच संपला. ही खरं तर खूपच दुःखद गोष्ट आहे की फारच कमी वयात ते आपल्यातून निघून गेले. मात्र त्यांचं त्यांनी जे काही इथे कार्य करून ठेवले ते अफाट आहे आणि त्याचा आनंद आपण घेत असतो. आज त्यांचा स्मृतिदिन होता, त्यानिमित्त त्यांना अभिवादन करत त्यांच्या या सांगीतिक प्रवासाला आपण आदरांजली वाहतोय. आणि बघता बघता 3:54 झालेली आहे श्रोते हो, तर सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मला म्हणजेच आरजे सीमांकम शिरोडकरला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ठीक 3:58 आपण ठळक बातम्या ऐकणार आहात आणि ठीक 4 संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. उद्या पहाटे FM रेनबोवर

जाणून घेऊया ठळक बातम्या. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सुरू झालेल्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सध्या सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागं घ्यावा आणि जेवणानंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 374 अंकांची वाढ झाली आणि तो 78,955 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 11 अंकांची वाढ नोंदवत 24,636 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गोबर्धन या राष्ट्रीय सर्क्युलर बायोएनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली। त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली। मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं। ते आज मुंबईत सुरू झालेल्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते। SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव

समाविष्ट करता येईल. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 374 अंकांची वाढ झाली आणि तो 78,955 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 11 अंकांची वाढ नोंदवत 24,636 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। नागपूरच्या केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेत 50 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय इमारतीचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आभासी भूमिपूजन। समुदाय आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एअरबीएनबी सोबत सामंजस्य करार आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी उर्फ श्रीवी यांचं निधन। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 23,771 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा गोबरधन योजनेला मंजुरी दिली। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं।
1: कंप्रेस्ड बायोगैस सीबीजी इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है। अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन, करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम।
0: ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवण्यात येणार असून देशातील कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात सुमारे 10 पट वाढ करण्याचं उद्दिष्ट आहे। दरम्यान आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळानं समितीनं आसाममधील राष्ट्रीय महामार्ग 15 गुवाहाटीजवळ बैहारा चारियाली ते तेजपूर दरम्यान 135 किलोमीटरहून अधिक लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या उभारणीसही मंजुरी दिली आहे। या प्रकल्पात तेजपूर बायपासवर आपत्कालीन विमान लँडिंग सुविधा उभार

0: करण्यात येणार असून 58 किलोमीटरहून अधिक लांबीचे 5 प्रमुख बायपास देखील बांधण्यात येतील. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य उद्योग तसंच रसायन आणि खत विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. विनियोजन विधेयक आज राज्यसभेत चर्चा पूर्ण झाल्यानं संसदेनं याद्वारे 54,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली आहे. ही रक्कम कर्ज परतफेडीसाठी खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील कर्तव्य भवन 1 इथं झालेल्या केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान संशोधन परिषद CCRAS नियामक मंडळाच्या बैठकीदरम्यान देशातील आयुर्वेद संशोधन आणि आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध विकास कामांचं आभासी पद्धतीनं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी नागपूर इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 50 खाटांच्या नव्या रुग्णालय इमारतीच्या उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आलं. हे रुग्णालय पूर्व नागपूरच्या नंदनवन इथल्या व्यंकटेश नगर इथं बांधण्यात येणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हील बाय आयुर्वेदा, हील इन इंडिया आणि मेक इन इंडिया या संकल्पनेचा उल्लेख करत जाधव यांनी आयुर्वेदानं वैज्ञानिक उत्कृष्टता, प्रमाणबद्धता आणि नवोन्मेषाच्या बळावर जागतिक आरोग्य सेवेचं प्रभावी माध्यम बनावं असं आवाहन केलं. नागपूर इथल्या कार्यक्रमात क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था नंदनवनच्या संचालक डॉ सविता वर्मा उपस्थित होत्या. यंदा इफ्फीसोबत ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी दिली. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 हून अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपरफुटी संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. मराठवाड्यातील 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 नगरसेवकाचं सदस्यत्व कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं रद्द झालंय. शासनानं दिलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी निवडणुका लढवल्या असून आता त्या जागांवर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आली आहे. जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्याचं वाटपच का केलं असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. नागपुरात त्यांनी आज विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. देशातील युवा वर्ग आज भाजप सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची घसरलेली प्रतिमा सावरण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत युवकांशी संवाद साधणार आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी 2 प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो अशा भावनिक शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणाच्या सुटीनंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला होता. मेडिकल फार्माकोलॉजीतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. यवतमाळातही डॉक्टरांच्या IMA या संघटनेनं वैद्यकीय महाविद्यालयातून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. IMAच्या आवाहनानुसार खासगी डॉक्टरांनी OPD बंद ठेवल्या. नागपुरात संपामुळे नियमित आरोग्य सेवांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. विशेषतः बाह्य रुग्ण विभाग OPD सेवा विस्कळीत झाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं समुदाय आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी Airbnb इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त 29 जुलै रोजी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील होमस्टे चालकांना प्रशिक्षण देऊन देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 होमस्टेची निवड करण्यात आली असून ताडोबा परिसरात सुमारे 100 होमस्टे कार्यरत आहे. या उपक्रमामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच शाश्वत पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनालाही बळ मिळणार आहे. कराड इथले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुळकर्णी यांचं आज गुरुवारी दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. कराड इथं झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. सिद्ध हस्त कवी म्हणून आणि ललित लेखनातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मनातल्या उन्हात डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा हे त्यांचे ललित संग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुळकर्णी उर्फ श्रीवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर श्रीवी यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वानं एक संवेदनशील, अभ्यासू, शब्दसाधक गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय जनसंचार संस्थान IIMC अमरावती इथं इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता स्पॉट प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. CUET PG 2026 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांसह पदवीत किमान 50% गुण मिळवलेल्या आणि CUET PG न दिलेल्या उमेदवारांनाही लेखी परीक्षेद्वारे प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणारं हर घर तिरंगा अभियान शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. विदर्भातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये विहित मानकांचं राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं उपजिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूरच्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेत 50 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय इमारतीचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आभासी भूमिपूजन. समुदाय आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा Airbnb कंपनीसोबत सामंजस्य करार आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुळकर्णी उर्फ श्रीवी यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठी ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होतात. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरू होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज

आज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपाच्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळण समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्यांचं वाटपच का केलं, असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नियमबाह्य कुणबीय प्रमाणपत्रांचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही, असं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ, असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल, असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे 1,60,000 गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचं मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी केला. जखमी गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागले तर प्रत्यक्ष उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण सरकारकडून दिलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशांमधल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रं जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
राज्यात सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानांतर्गत 1 लाखापेक्षा जास्त अमराठी प्रवासी वाहन चालकांनी मराठीचे धडे पूर्ण केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या अभियानाच्या मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. उर्वरित चालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत मराठी शिकून घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं. डोहकार श्रीवी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. श्रीवी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. कराडच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेनं त्यांचा गौरव केला आहे. कराड नगर परिषदेनंही त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला होता. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली आहे. IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थांच्या अमरावतीतल्या शाखेतल्या विविध अभ्यासक्रमांना 13 ऑगस्ट रोजी थेट मिळणार आहेत. इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश आहेत. CUET PG दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिले जातील. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतल्या पदवी परीक्षेत किमान 50% गुण मिळाले असतील तर त्यांना 13 ऑगस्टला होणारी लेखी परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी। कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा। आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली। त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली।
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है। अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन, करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम।
0: कॉम्प्रेस बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठीची ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल। नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला। या गदारोळातच लोकसभेचं कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं। या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे। सध्या हे व्यवहार मोफत होत आहेत। हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरूच होता। त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं। यामुळे 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली। विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं। पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली। यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत इस्रायल विशेष सामरिक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला, तसंच विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी एकमेकांना सहाय्य करण्याचा पुनरुच्चार केल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून दिली आहे। दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाला 5 महिन्यांहून अधिक काळ उलटला असून अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। याच पार्श्वभूमीवर इराणनं होर्मूर समुद्रधुनी संदर्भातील कराराचा मसुदा अंतिम टप्प्यात आणला असून हा करार ओमानच्या सहकार्यानं तयार केल्याची माहिती इराणनं दिली। विमानच्या इंधनात इथेनॉलचं मिश्रण करण्याबाबतचे दावे केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री K. राममोहन नायडू यांनी

फेटाळून लावले आहेत. समाज माध्यमावर नायडू यांनी इथेनॉल आणि विमानाचं इंधन वेगवेगळे असल्याचं सांगत प्रवाशांची सुरक्षिततेला सरकारचं प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारचे दावे करून विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली जात असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटलं आहे. लोकशाहीत संवाद सर्वात महत्वाचा असून संवादातून मार्ग निघत नसेल तर आंदोलन हा देखील सहमती घडवण्यासाठीचा अर्थात संवादाचाच एक वैध प्रकार आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत आयोजित इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशनच्या 15व्या वर्धापन दिन सोहळ्यात जेन झी आणि जेन अल्फामधल्या युवा किशोरांशी संवाद साधला. आंदोलनाचा उद्देश फूट पाडण्याऐवजी एकमत घडवून आणणं हा असायला हवा असं ते म्हणाले. जेएनझीच्या तक्रारी रास्त आहेत आणि मला त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. भारताच्या शिक्षण पद्धतीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या चिंता रास्त आहेत असं भागवत यांनी नमूद केलं. शिक्षणावरचा खर्च GDP 6% वाढवण्याच्या मागणीचंही त्यांनी समर्थन केलं. शिक्षण हा काही व्यावसायिक उद्योग नाही, सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी त्याची रचना असावी असं ते म्हणाले. जेन झी केवळ ज्येष्ठांचे म्हणणे प्रश्न न विचारता स्वीकारणाऱ्या आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना आपुलकी आणि आदरासोबत तार्किक उत्तरे हवी असतात असं भागवत यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्तीवर सर्वोच्च न्यायालयानं आज प्रश्न उपस्थित केले आणि यामुळे हा पक्ष एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्याचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावरच्या याचिकेवर सध्या सुरू असलेल्या युक्तिवादाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. राजकीय पक्षांमध्येही लोकशाहीचं पालन होतंय की नाही याची पडताळणी केली पाहिजे असं मत न्यायालयानं नोंदवलं. अशावेळी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षाला त्यांच्या घटनेत दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यायला हवे होते असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला. अशा प्रकारचे निर्देश आयोगानं कधी दिले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक निवडणुकाही होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पक्षाच्या घटनेला वैध ठरवण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्याचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नियमबाह्य कुणबी प्रमाणपत्राचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झाली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले.
राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिले.

न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा उच्च न्यायालयानं निर्णय रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. रिझर्व्ह बँकेनं आज देशातल्या 17 मोठ्या बँकेतर वित्तीय संस्थांची यादी जाहीर केली. यात टाटा संस्था देखील समावेश आहे. टाटा संस्थेनं नोंदणी रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जावरच्या निर्णयावर अवलंबून असेल असंही रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी. कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांची नरेंद्र मोदी यांची चर्चा. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। 107.1 मेगाहर्ट्ज़ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची सखी आरजे मानसी सावंत। आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन।

किती सुंदर भूपाळी ना. या भूपाळीने तर दिवसाची सुरुवात खऱ्या अर्थाने मंगलमय केली आहे. आणि आता याच भक्तिभावाला आणखी एक सुंदर वंदनाची जोड देऊया. श्रोते हो, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ज्या विघ्नहर्त्याच्या स्मरणाने होते त्या श्री गणरायाला वंदन करत ऐकूया.

श्रोते हो, प्रथम तुला वंदितो गजानन। आता गजाननाला आपण मागितलं तर खरं, पण आता काय करायचं आपण, त्याच्यासोबत प्रारंभ झाला आहे, पण जळी स्थळी काष्टी भाषणी आत्ता पहाटेपासूनच त्याला मागूया, म्हणजे काय होईल, दिवस अगदी उत्तम असेल, समाधानाने असेल आणि आनंदाने असेल। अखेर भगवंतालाच मागितल्यानंतर भक्ताला तरी कशाची कमी पडणार नाही का।

श्रोते हो, पाऊस म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे बघा ना, आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, पण पाऊस म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांसाठी आशा, लहान मुलांसाठी सुट्टी, कवींसाठी कविता आणि प्रेमिकांसाठी आठवण. परंतु संत ज्ञानेश्वरांसाठी पाऊस म्हणजे काय माहिती आहे का? संत ज्ञानेश्वरांसाठी पाऊस म्हणजे श्रीकृष्णाच्या भेटीची ओढ जागवणारा दूत आहे तो. तो असा

श्रोते हो, संत तुकारामांची एक ओवी आहे, म्हणजे तशा अनेकच आहेत, पण त्यातली एक तुम्हाला मी ऐकवते. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय. म्हणजे एखाद्याच्या किंवा एखाद्या मनुष्यासमोर मोठं संकट आलं तरी त्याला ते सोनंच वाटतं आणि काहीतरी चांगलंच होणार असं त्याला वाटतं. काहीतरी चांगलं होणार, भलेही ते वाईट असेल, संकट असेल, तेच वाटतं. आपल्या आजूबाजूला काय आहे यावरून नाही, तर आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोक्यात काय सुरू आहे ना यावरून. म्हणजे बघा ना, चित्त समाधाने तरी विष वाटे सोने म्हणजे काय, तर आपलं चित्त समाधान, आपलं एकाग्र असेल, मन शांत असेल, तर कितीही काही वाईट साईट आपल्या बाजूला घडू दे, आपल्याला ते छानच वाटतं. किंवा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, अखेर ह्यातूनही चांगलंच घडणार आहे. पण आपल्याकडे पिंडातही किंवा सूक्ष्मातही दुःखितपणा कुठेही येत नाही. पण हे त्यांनाच कळतं जे सज्जन आहेत, किंवा ज्यांचा आयुष्याकडे बघण्याचा, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा विचार हा सकारात्मक असतो. आणि संत तुकाराम हे देखील म्हणतात, म्हणजे ह्याच्या पुढची ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे. म्हणजे काय, तर ज्याच्या कुठे ना कुठे मनामध्ये सतत काही ना काही विचार सुरू असतात, मन इथे तिथे धाव घेत असतं, चलबिचल असतं, त्याच्यासमोर कितीही चांगलं ठेवा, त्याला ते वाईटच दिसणार आहे. म्हणजे समाधानच नाही, तर बघा ना, अक्षरशः ती चंदनाची शीतलता, ती शीतलता देखील त्याला कंट्रोल करू शकत नाही. आणि तरीही त्याचं अंग हे पोळणारच आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय श्रोते हो, की आपल्या मनाची शांती असेल, आपल्या मनात समाधान असेल, तर वाईटातलं वाईटसुद्धा चांगल्या प्रकारे बघण्याची आपल्यात क्षमता निर्माण होते. आणि खरंच ते स्किलच आहे, म्हणायला हरकत नाही आहे. तर आता ऐकूयात आपण पुढील अपंग. अभंग तर आपण ऐकणारच आहोत, पण आपण आता ऐकूयात एक भक्तिगीत.